नंतर कमी होत जाणारी चंद्र कळा किंवा काय म्हणू कले कलेने कमी होत जाणारा दिसत जाणारा चंद्र, तो कृष्ण पक्षाच्या पौर्णिमेपर्यंत पुन्हा वाढत जाणारी चंद्राची कला, तो शुक्ल पक्ष. म्हणजे पृथ्वीच्या भोवती चंद्राची पूर्ण 360 अंशाची प्रदक्षिणा आणि त्याची सूर्यापासूनची अंशात्मक स्थिती याच्यानुसार त्या त्या तिथीची किंवा त्या त्या दिवसाची आपल्याला ओळख होत असते. आणि या ज्येष्ठ महिन्यामध्ये तर या सगळ्या तिथींना खूपच महत्त्व आहे. या प्रत्येक तिथीला काय केलं जावं याचे अनेक लिहून ठेवलेले किंवा या दिवसांना कुठल्या वस्तू दान कराव्या याच्याबद्दलचे लिहून ठेवलेले काही नियम आहेत, काही संकेत आहेत, ते आपण माहीत करून घेऊ शकतो. पण त्याच्या पाठीमागे ह्या सर्व शास्त्रीय गोष्टींचा आधार आहे. आणि या कालगणनेमध्ये सूर्यालाच सर्वात जास्त महत्त्व असल्यामुळे सूर्याच्या कुठल्या प्रहरामध्ये आपण दान करावं, ते कोणाला करावं आणि ते कुठल्या गोष्टीचं करावं याचेही नियम लिहून ठेवलेले आहेत. असं म्हणतात की या काळामध्ये केलं गेलेलं दान किंवा या काळामध्ये केली गेलेली कार्य ही सूर्याच्या आपण असलेल्या म्हणजे जिथे पृथ्वी सूर्यापासून स्थित आहे अशा ठिकाणी केलं गेलेलं असल्यामुळे त्याचा आपल्याला एक स्वतंत्र व्हायब्रेशन किंवा एक स्वतंत्र प्रकारची ऊर्जा त्याच्यातनं आपल्याला प्राप्त होत असते. कारण आपल्या सूर्यमालेमधले हे सगळे ग्रह, ही सगळी नक्षत्र हे नुसतेच आकाशात फिरणारे दगड नाही आहेत, ते काही ना काही कंपन निर्माण करतात आणि ते आपल्यापर्यंत पोहोचत असतं. या ऊर्जेची किंवा या कंपनांची क्षमता किंवा ते कशा प्रकारे आपल्यापर्यंत येतील याची सुद्धा या कालगणनेमध्ये कुठेतरी माहिती किंवा याचा अभ्यास ही कालगणना करताना आपल्या कालगणकांनी करून ठेवलेला आहे. त्यामुळे इतक्या जुन्या आणि शास्त्रोक्त अशा या पद्धती फक्त आपण थोडंसं समजावून घेतल्या तर आपल्यापर्यंत येऊ शकतात. मनापासून त्याच्यासाठी अभ्यास करायला पाहिजे, थोडं संशोधन करायला पाहिजे आणि जिज्ञासुवृत्तीने समजूनही घेतलं पाहिजे. ज्यांचं उत्तर 72 नसेल त्या सर्वांनी ही कालगणना आणि हे सूत्र समजावून घ्या. पण जवळपास आपल्याला 34 श्रोत्यांचे मेसेजेस आलेले आहेत, त्या सर्वांचं नाव काही घेणं मला शक्य नाही पण त्या सर्वांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे त्यामुळे तुमचं अभिनंदन. आणि आता आपण वळूया पुढच्या गाण्याकडे.

आशा भोसलेंच्या स्वरातलं हे सुंदरसं गीत आणि मंडळी तुमचे भरपूर प्रश्न दिसत आहेत मला. या तिथीची जशी विभागणी केलेली आहे तशी आपल्या दिवसातल्या वेगवेगळ्या प्रहरांची, म्हणजे तेही सूर्याच्या प्रकाशानुसार केलेली विभागणी आपल्याला बघायला मिळते. बरेचसे जण हे विचारत आहेत तर तुम्हाला सांगते की रात्रीचे सुद्धा आपण भाग केलेले आहेत आणि त्याच्यातनं सूर्योदयापासनं सूर्याचा पहिला होरा म्हणजे तो रविवार आणि सूर्योदयापासनं चंद्राचा पहिला होरा म्हणून तो सोम

वार अशी त्यांची विभागणी केलेली असते. आणि त्याच्यातनं दिवसाच्या प्रत्येक प्रहराला वेगवेगळी नावं पण आपण दिलेली आहेत. त्यावेळी सूर्यप्रकाश आपल्या पृथ्वीवरती किती पडतोय, किंबहुना तो आपल्या भागामध्ये किती पडतो, म्हणजे आपण विषुववृत्तीय साधारण प्रदेशामध्ये राहतो तर अशा वेळेला तिथे दिवसाच्या कुठल्या प्रहरात किती सूर्यकिरण पडतील त्याच्यानुसार आपण दिवसाच्या प्रहरात करण्याची कामं ठरवत होतो. कारण पूर्वी फक्त सूर्योदय ते सूर्यास्त एवढंच केलं जायचं, पाळलं जायचं, आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर जेव्हा रात्र होते त्या रात्रीचे सुद्धा तीन भाग करून त्याच्यापैकी पहिले दोन भाग अलीकडच्या दिवसामध्ये घेतले जातात आणि तिसरा भाग पुढच्या दिवसामध्ये गणला जातो. म्हणजे रात्री 2 ते 2:30 या वेळामध्ये वार बदललेला असतो, म्हणजे भारतीय कालगणनेनुसार. आणि इतकं साधं सोपं हे खगोलीय गोष्टींशी निगडीत असलेली कालगणना आपली असल्यामुळे आपले वार तिथी हे साधारणपणे वर्षांच्या त्याच महिन्यांमध्ये, म्हणजे मराठी महिन्यांच्या मध्ये येतात. कारण आपण त्याच्यामध्ये हा पुरुषोत्तम मास किंवा अधिक आलेला मास हा आपण त्याच्यामध्ये सामावून घेतलेला असतो. म्हणजे दर वर्षाला एकत्र होणारे हे 11-11-11 दिवस जेव्हा 3 वर्षांनी एकत्र 33 दिवस म्हणून होतात तेव्हा तो आपण एक पूर्ण महिना म्हणून गणतो. दर वर्षामध्ये नाहीतर हे 11 दिवस आपल्याला सामावून घेणं शक्य झालेलं नसतं. आणि त्यामुळे ही त्याची एक सोपी काय म्हणायचं खगोलीय अशी ही माहिती आहे. आणि वंदनमध्ये जरी आपण असे हे सगळं बोलत असलो तरीसुद्धा थोडंसं त्याच्या पाठीमागचं गणित आपण समजावून घेतलं तर आपल्या जगण्याला एक शिस्त यावी, आपण आपल्या जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा जास्त विचार करावा, अधिक डोळसपणे आपण येत असलेला प्रत्येक महिना, येत असलेला प्रत्येक दिवस जगावा, असं त्याच्या पाठीमागचं प्रयोजन आहे. त्यामुळे हे समजावून घेणं रंजक आहे. दिवसाची सुरुवात या माहितीने करणं ही रंजक आहे आणि त्याचे अभिप्राय माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. ही माहिती तुम्हाला कशी वाटते तेही माझ्यापर्यंत जरूर पोहोचवा. 8657661071 हा आहे आपला व्हॉट्सॲपचा क्रमांक. आणि छान छान गाणी तर तुमच्यासाठी आहेतच.

0: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक। होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर। मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर। तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात।
1: पाच वाजून 50 मिनिटं होतात मंडळी, आपण वंदन कार्यक्रमामध्ये भेटलेलो आहोत आणि बऱ्याच जणांना कुतूहल आहे, उत्सुकता आहे, कार्यक्रमामध्ये बरेच जण सहभागी झालेले आहेत। जवळपास 86 श्रोत्यांचे मेसेजेस माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत। हा जो अधिक महिना आलेला आहे, जो आज आपण ज्याच्याबद्दल बोलतो आहोत, या अधिक महिन्यामध्ये दान करण्याचं खूप पुण्य मिळतं वगैरे असं म्हणतात, तर त्याच्याबद्दल माहिती सांगा असा मेसेज आपल्याला केलेला आहे। पण या श्रोत्यांनी आपलं नाव लिहिलेलं नाही आहे। भूगाव पुणे इथून आपल्याला हा मेसेज आलेला आहे, पण त्याच्यामध्ये त्या श्रोत्यांनी त्यांचं नाव लिहिलेलं नाही आहे। याच्याबद्दल सांगायचं तर या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणतात आणि 33 दिवसांचा फरक घेऊन आल्यामुळे 33 वेगवेगळ्या प्रकारचं दान करावं असं ह्याच्यामध्ये सांगितलेलं असतं। म्हणजे असं दान केल्यामुळे या महिन्यामधनं मिळणारी ऊर्जा आपल्याला जास्तीत जास्त मिळवता येते आणि जी गोष्ट आपण जास्तीत जास्त करतो या महिन्यात त्याचं फळ आपल्याला पुढे वर्षभर मिळत राहतं असं म्हणतात। तर दान, जप, तप आणि पुण्यकर्म याच्यासाठी सगळ्यात शुभ मानलेला असा हा पुरुषोत्तम मास किंवा ज्याला आपण धोंड्याचा महिना असं पण म्हणतो। तर त्याच्यामध्ये अन्नदान, जलदान, वस्त्रदान, तुम्ही काही दान करू शकता। आपल्याकडे तूप दान करण्याची पद्धत आहे, साखर, गूळ, मीठ, तेल, दूध, दही, फळं, भाज्या, अगदी ज्यांना शक्य असेल सोनं, चांदी, तांबं म्हणजे धातू दान करावे। पण त्याहीपेक्षा म्हणजे पूर्वी अशी पद्धत होती की जमीन किंवा आपल्या घरातल्या एखादी गाय किंवा अशी एखाद्या गरजू व्यक्तीला देणं की ज्याच्यापासून त्यांना पुढे उत्पन्न मिळणं शक्य होईल। या सगळ्या महिन्यातलं सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण मला असं वाटतं ते म्हणजे छत्र किंवा छत्रीचं दान करणं, तेही सांगितलेलं असतं। दीपदान, आसनदान, एखाद्याला चप्पल किंवा पादत्राणांचं दान करणं हेही आपण करू शकतो। पण मला तरी वाटतं ह्या सगळ्याच्या व्यतिरिक्त जी आपल्या आजूबाजूला अनेक गरजू मंडळी दिसतात त्याच्यामध्ये त्यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात, त्या ओळखून आपण आपलं दान करावं। ते जरी या सगळ्याच्यात लिहिलेलं नसलं कुठे किंवा प्रचलित नसलं तरी ते आपण सुरू करावं। कित्येकांना रोजचं औषधं आपली विकत घेणं किंवा ज्यांना काही दुर्धर आजार आहेत त्यांना त्यांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी किंवा उपचार करून घेण्यासाठी खर्च करणं शक्य नसतं, अशांच्यासाठी मला वाटतं असं दान आपण करू शकतो ज्यांना शक्य आहे त्यांनी औषधं दान करावी। आणि सर्वात चांगलं दान माझ्या मते तरी तर हे विद्येचं आहे, कारण विद्या हा शब्द असा आहे की जो उलट वाचला तर तो द्यावी असा होतो आणि त्यामुळे शिक्षणासाठी उपयोगी साहित्य किंवा आपल्याकडची असलेली विद्या ही या महिन्यामध्ये जर आपण दान म्हणून कोणाला दिली तर मला वाटतं ती अजून वृद्धिंगत होत जाईल आणि ते एक असं दान आहे की जे आपल्याला शेवटी मृत्यूपश्चात सुद्धा सोबत नेता येऊ शकतं, त्यामुळे त्याचा कधीही क्षय होत नाही असं अक्षय विद्यादान हे सुद्धा या महिन्यामध्ये जरूर करावं। बाकी तर लिहिल्या गेलेल्या वस्तूंच्यापैकी ही 33 दानं आहेत आणि त्याची माहिती तुम्हाला इतरही ठिकाणी मिळेल। पण आता मात्र या कार्यक्रमामध्ये एका छानशा गाण्यासोबत मी मानसी इथेच तुमचा निरोप घेणार आहे। थोड्याच वेळामध्ये आपण ऐकणार आहोत बातमीपत्र, दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र आणि त्यानंतर पुन्हा भेटणार आहोत रेनबो फंडेमध्ये। ऐकत रहा रेनबो फंडे आणि आमचे FM रेनबोचे कार्यक्रम। तोपर्यंत हे छानसं गाणं तुमच्यासाठी।

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: Facebook ni sky, WhatsApp in life. Man more calm, itano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical saath, real life baat. Cinema natak, bhatkar tithas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: नमस्कार रामराम मंडळी. 6:06 आणि 12 सेकंद झालेली आहेत. रेनबो फंडेमध्ये तुमच्यासोबत आहे मी मानसी आंबडेकर. 107.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि हे प्रसारण आकाशवाणी मुंबईच्या मध्यम लहरी 1044 KHz डिजिटल रिसिव्हर म्हणजेच DRM वर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या ॲपच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ऐकू शकत आहात. आजच्या रेनबो फंडेमध्ये आपण भेटलेलो आहोत 22 मे रोजी आणि आज आपण जाणून घेतोय वेगवेगळ्या गोष्टी. कालगणनेबद्दल आपण थोड्याच वेळापूर्वी बोललेलो आहोत पण आता रेनबो फंडेमध्ये मात्र आजच्या काही महत्त्वाच्या दिनविशेषांबद्दल बोलणार आहोत आणि तुम्हाला मी सांगणार आहे काही अतिशय अभिमान वाटेल अशा बातम्यासुद्धा. तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये असतील भरपूर रंजक अशा गोष्टी, अतिशय अभिमान वाटणाऱ्या बातम्या, काही महत्त्वपूर्ण दिनविशेष, छान छान गाणी आणि तुमचा सहभागसुद्धा. 8657661071 हा आहे आपला व्हॉट्सॲपचा क्रमांक आणि थेट बोलायचं असेल तर डायल करा 4515-4132 किंवा 4515-4133. 022 हा आहे एसटीडी कोड मुंबईबाहेरच्या श्रोत्यांच्यासाठी. तेव्हा मंडळी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या छानशा गाण्याने ज्याचे गायक आहेत शंकर महादेवन.

शंकर महादेवन यांच्या स्वरातलं हे गीत होतं मंडळी. पुढे जाण्याआधी आपण पाहूया आणि एक नजर टाकूया गेल्या 24 तासातल्या हवामानाच्या स्थितीवर आणि येत्या 24 तासातल्या हवामानाच्या अंदाजावर. वेधशाळेने आपल्याला पाठवलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासामध्ये कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणी मुंबई आणि उपनगरातलं कमाल तापमान नोंदवलं गेलं 35 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान कुलाबा इथं 27 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज इथं 28 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथं 83% एवढी नोंदवली गेली आणि येत्या 24 तासामध्ये मुंबई आणि उपनगरामध्ये आकाश मुख्यतः निरभ्र राहील आणि तापमान साधारण 34 अंश सेल्सिअस कमाल तापमान आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. मच्छीमार बांधवांसाठी स्वतंत्र अशी वेगळी कोणतीही सूचना नाही, पण येत्या 24 तासामध्ये ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता काही ठिकाणी वर्तवलेली आहे, तर काही ठिकाणी आकाश ढगाळलेलं असण्याचीही शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. येत्या 24 तासामधला हा होता हवामानाचा अंदाज आणि आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार जे सगळं बदलत चाललेलं आहे, आपला पाऊस बदलत चाललेला आहे, त्याच्याबद्दलचंही आपण थोडंसं चिंतन करायला पाहिजे. कारण आज आपण ही गोष्ट बोलतो आहोत, या 22 मेला एक अतिशय महत्त्व आहे, कारण आज आहे जागतिक जैवविविधता दिवस आणि त्याचा परिणाम हा थेट जैवविविधतेवर होत असतो, बदललेल्या हवामानाचा, बदललेल्या तापमानाचा. तर त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोतच, पण हा होता 24 तासातल्या हवामान.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

6:21 होत आहेत मंडळी. आज आहे 22 मे. 22 मेला इतिहासामध्ये काही महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. माणसाला एकूणच उंची गाठण्याचं अतिशय आकर्षण आहे. म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी आपण उडू शकतो का, आपण उंच उंच जाऊ शकतो का, गुरुत्वाकर्षणाच्या थोड्याशा विरुद्ध आपण काही वागू शकतो का, याची उत्सुकता आधीपासूनच त्याला असेल आणि त्यामुळेच वेगवेगळे प्रयोग माणूस करून पाहत होता. त्यांना त्यानंतर लागला तो शोध की आपण पक्ष्यांच्या सारखं उडू शकतो आणि हा शोध पूर्णत्वाला नेऊन त्याचं प्रत्यक्ष एका विमानामध्ये रूपांतर केलं ते राईट बंधूंनी. आपल्याला विल्बर आणि ऑर्विल राईट ही नावं माहिती आहेत. ते त्यांनी तयार केलेल्या फ्लाईंग मशीन किंवा उडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्राचं त्यांनी केलेल्या शोधाबद्दल आपल्याला माहिती आहे. पण त्यांनी पहिल्यांदा जी फ्लाईट घेतली त्याच्यानंतर प्रत्यक्ष हे फ्लाईंग मशीन उडू शकतं हे त्यांना सिद्ध करून दाखवायला लागलं आणि त्यानंतर त्याच्यासाठीचं पेटंट त्यांना फाईल करावं लागलं. तर आजच्याच दिवशी म्हणजे 22 मेला 1906 साली राईट बंधूंना उडणाऱ्या यंत्राचं पेटंट मिळालेलं होतं. म्हणजे त्यांच्या नावावर हा शोध अधिकृतरित्या दाखल झाला. आणि या उंचीचं मानवाला एवढं वेड की उंच उंच उंच किती आपण बिल्डिंग एखादी बांधू शकतो याचं उदाहरण म्हणजे बुर्ज खलिफा 829.8 मीटर एवढी उंच मानवनिर्मित बिल्डिंग त्यांनी बांधली. पण मग ज्या देशामध्ये ही बांधली गेली त्याच्याकडे बघून इतरांनाही असं वाटायला लागलं की आपल्याला पण अशीच एक उंच बिल्डिंग बांधायची. या बुर्ज खलिफाच्या नंतर पृथ्वीवरची दुसरी सर्वात मोठी किंवा सर्वात उंच अशी बिल्डिंग किंवा टॉवर हा कुठला आहे तुम्हाला माहिती आहे का? तर तो आहे जपानमध्ये. टोकियो स्कायट्री असं त्याचं नाव आहे. आणि पृथ्वीवरची दुसरी सर्वात उंच मानवनिर्मित रचना अशी पण त्याची ओळख आहे. 2012 साली आजच्याच दिवशी म्हणजे 22 मेला हा टोकियो स्कायट्री सगळ्यांच्यासाठी खुला झालेला होता. आणि मानवनिर्मित म्हणजे इंजिनिअरिंग मार्वल असं पण ह्याला म्हटलं गेलं. तर ते नक्की कसं असू शकतं किंवा ते त्याच्यावरनं जग कसं दिसू शकतं, आकाश कसं दिसू शकतं याचा अनुभव तिथे गेलेल्या पर्यटकांनी घेतलेला होता. उंची गाठणं आपापल्या क्षेत्रातली ती वेगळी, पण या अशा प्रकारे मानवनिर्मित रचना पाहणं आणि त्याच्यामधून उंची गाठणं हा एक वेगळाच आनंद असेल. ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड असं आपण याला म्हणू शकतो. पण जिथे हा ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड आपल्याला अनुभव येतो ते म्हणजे सर्वात उंच असं शिखर. आणि या सर्वात उंच शिखराच्या सुद्धा बद्दलची एक महत्त्वाची बातमी आता मी तुम्हाला सांगणार आहे, पण ह्या छानशा गाण्यानंतर.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा। 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: सहा वाजून 31 मिनिटं होत आहेत मंडळी, रेनबो फंडेमध्ये आपण भेटलेलो आहोत आणि आता तुम्हाला खरोखरच छान, अतिशय अभिमान वाटाव्या अशा छान बातम्या मी सांगणार आहे। आत्ता सध्या जसा आपला अधिक मास सुरू आहे ना, तसाच एव्हरेस्ट स्प्रिंग सीझनसुद्धा सुरू आहे। म्हणजे ज्याला ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड जिथे आपण जातो, तर त्या जगातल्या सर्वोच्च शिखरावर सध्या अनेक जण चढाई करत आहेत। आणि सांगण्याची गोष्ट म्हणजे 270 जणांनी एका दिवसामध्ये हा जगातला सर्वोच्च असा उंच सागरमाथा म्हणजे माउंट एव्हरेस्टचं टोक किंवा समिट पॉईंट गाठलेला आहे। इतके जण म्हणजे जवळपास 500 गिर्यारोहक या ठिकाणी आहेत। पर्वतारोहणातला कस लावणारा असा हा भाग आहे। विषम हवामान, प्रतिकूल परिस्थिती, वेगवेगळ्या गोष्टींवर मात करत अनेक जण आत्ता इथे चढाई करत आहेत। जगातलं सर्वोच्च शिखर म्हणजे माउंट एव्हरेस्ट आणि 8848.86 मीटर हा त्याचा समिट पॉईंट किंवा ही जगातली सर्वात उंच जागा। आणि या उंच जागेवर एवढ्या सगळ्यांनी आपलं नाव नोंदवलेलं आहे आणि त्यामुळे सध्या तिथे असं पाहायला मिळतं आहे की अनेक ज्या वेगवेगळ्या मोहिमा तिथे होत होत्या त्या सगळ्या बऱ्याचशा यशस्वी झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपल्या भारतीय म्हणजे भारतीय ऑल वुमन BSFची जी टीम होती त्यांनी सुद्धा अतिशय सुरक्षितपणे आणि अतिशय यशस्वीपणे हे समिट पूर्ण केलेलं आहे। BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि त्यांनी ऑल वुमेन, पहिली ऑल वुमेन BSF टीम आत्ता पाठवलेली होती। यामध्ये सगळ्या ज्या महिला होत्या त्याच्यामध्ये त्यांच्या नेत्या होत्या राबिका सिंग, त्याच्यानंतर सेरिंग कोरोल, कौसर फातिमा आणि मुनमुन घोष या चार महिला होत्या। आणि त्यांनी सर्वांनी त्यांचे शेर्पा बीर कांजी तमांग, कर्मा सेरिंग शेर्पा, सेन्झिंग शेर्पा आणि प्रिन्स तामांग यांच्या मदतीने ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड ही जागा गाठलेली आहे, म्हणजे सागर माथा गाठलेला आहे। आणि अतिशय आनंदाची ही गोष्ट आहे आणि त्याचबरोबर तुमच्या आमच्या सगळ्यांच्यासाठी अतिशय अभिमानाची, म्हणजे पुण्याच्या गिरीप्रेमी या संस्थेच्याही गिर्यारोहकांनी या मोहिमेमध्ये म्हणजे माउंट एव्हरेस्टचा माथा अतिशय यशस्वीपणे गाठलेला आहे। 50 दिवसांच्या अतिशय खडतर अशा त्यांच्या या सगळ्या मोहिमेमध्ये खूप गोष्टींच्या अडचणी आलेल्या होत्या, पण त्या सगळ्यावर मात करून 2026ची ही यशस्वी वाटचाल त्यांची सुरू आहे। पुण्याच्या गिरीप्रेमी संस्थेचे क्लाइंबर्स विवेक शिवदे, मिहिर जाधव आणि अखिल काटकर यांनी माउंट एव्हरेस्टवर त्यांचे शेर्पा उर्जेन शेर्पा, लाखपा शेर्पा आणि लाखपा तेंजी शेर्पा यांच्या मदतीने पाऊल ठेवलेलं आहे। आणि आता ही टीम लवकरच पुन्हा महाराष्ट्रामध्ये येणार आहे, त्यामुळे ही खरंच अतिशय आनंदाची बातमी आहे की या सीझनच्या सुरुवातीलाच, म्हणजे जेव्हा ज्याला एव्हरेस्ट स्प्रिंग असं म्हणतात त्याच्या सुरुवातीलाच इतकी छान बातमी आहे। आपल्या मराठमोळ्या गिर्यारोहकांनी जगातल्या सर्वोच्च शिखरावरती चढाई केलेली आहे।

0: नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर. आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ॲपवरही.
3: सहा वाजून 41 मिनिट होत आहेत. मंडळी रेनबो फंडेमध्ये आपण भेटलेलो आहोत. आज 22 मे आहे आणि आज अजून एका अशा व्यक्तीचा आपण इथे उल्लेख करायला पाहिजे किंवा त्यांची आठवण करायला पाहिजे ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये फक्त एक पात्रच आलं असं नाही, म्हणजे वाचकांच्या आयुष्यामध्ये, तर त्या पात्राच्या निमित्ताने एक अतिशय शोधक अशी वृत्तीसुद्धा आली आणि विचार करण्याचा एक वेगळा पर्स्पेक्टिवसुद्धा आला. तर ही व्यक्ती म्हणजे एका अशा पात्राला जन्म देणारी ज्याच्या काल्पनिक किंवा सत्यान्वेषी अशा रहस्यकथा प्रचंड लोकप्रिय झाल्या. गुन्हेगारीविषयक जरी ते लेखन वाटलं तरीसुद्धा ते तितकंच गूढ कथांचं असं पण वाटू शकलं. आणि या पात्राचं नाव म्हणजेच शेरलॉक होम्स आणि त्याचे निर्माते किंवा त्याचे जनक म्हणजे सर आर्थर कॉनन डायल. 22 मे 1859 हा आहे सर आर्थर कॉनन डायल यांचा जन्मदिवस. एक स्कॉटिश लेखक, डॉक्टर अशा वेगवेगळ्या ओळखी त्यांच्या होत्या, पण जगभरामध्ये त्यांचं नाव जे पोचलं ते त्यांनी निर्माण केलेल्या एका काल्पनिक गुप्तहेराच्या नावामुळे. हा काल्पनिक गुप्तहेर म्हणजे त्यांनी तयार केलेलं पात्र शेरलॉक होम्स आणि त्याचा सोबती डॉक्टर वॉटसन याची निर्मिती त्यांनी केलेली होती. आणि रहस्यकथांच्या क्षेत्रामध्ये त्यांचं प्रचंड मोठं योगदान आहे. अक्षरशः जगभरातली बेस्ट सेलर्स ही त्यांची पुस्तकं होती आणि लोकांना ती इतकी खरी वाटायची की त्यांचा जो पत्ता होता शेरलॉक होम्सचा, तर एखादी गोष्ट जर अशी संशयास्पद वाटली तर ती शेरलॉकच्या नावानी त्या पत्त्यांवर लोक पत्र लिहून कळवायची खरोखरची. त्यांचा जन्म 22 मे 1859 एडिनबर्गमध्ये स्कॉटलंडमध्ये झाला. त्यांनी एडिनबर्ग विद्यापीठामधून मेडिकलची म्हणजे वैद्यकीय पदवीसुद्धा घेतलेली होती. सुरुवातीला त्यांनी काही ठिकाणी जहाजांवर काम केलं आणि नंतर स्वतःचा दवाखाना त्यांनी चालवून डॉक्टर म्हणून काम केलेलं होतं. पण त्यांची जी साहित्यिक कारकीर्द आहे त्यातली त्यांची पहिली कथा 1857 प्रकाशित झाली अ स्टडी इन स्कारलेट या कादंबरीमधून शेरलॉक होम्स हा पहिल्यांदा त्यातून जगासमोर आलेला होता. 40 वर्ष त्यांची साहित्यिक कारकीर्द अतिशय मोठ्या प्रमाणावर बहरली आणि शेरलॉक होम्सवर साधारणपणे 60 वेगवेगळ्या रहस्यकथा त्यांनी लिहिल्या. शेरलॉक होम्स आपल्याला सगळ्यांना आपल्या जवळचा वाटायचा किंवा आपल्याला तो आवडायचा, तो त्याच्या तपास पद्धतीमुळे आणि त्यांनी ज्या प्रकारे तर्कशुद्ध विचार मांडलेले होते त्या तर्कशुद्ध विचारसरणीमुळे. कित्येक वेळेला ही पात्र वाचून आपल्या विचारांनाही एक प्रकारची दिशा मिळत गेली आणि काही पिढ्या या शेरलॉक होम्स वाचत वाचतच मोठ्या झाल्या. अनेकांच्या म्हणजे आपल्यापैकी अनेकांनी आपल्या उन्हाळ्याच्या दिवाळीच्या सुट्ट्या या शेरलॉक होम्सच्या कथा वाचत घालवलेल्या असतील. जगभर प्रचंड लोकप्रिय झालेल्या, वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या अशा त्यांच्या शेरलॉक होम्सच्या कथा होत्या. ऐतिहासिक कादंबऱ्या, विज्ञानकथा म्हणजे द लॉस्ट वर्ल्डसारखी एखादी विज्ञानकथा आणि युद्धविषयक पुस्तकंसुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत. त्यांच्या ह्या लेखनामधून त्यांनी एका प्रचंड मोठ्या अशा जनसमुदायावर कायमचा प्रभाव टाकला आणि त्यामुळे त्यांच्या या योगदानाबद्दल नाईट हा किताब देऊन त्यांना

0: सन्मानित करण्यात आलेलं होतं, असे सर आर्थर कॉनन डायल एखादा लेखक आपल्या लेखणीतून काय उभं करू शकतो याचं जिवंत उदाहरण असलेले आज त्यांचा जन्मदिवस आणि म्हणून आपण आज त्यांची आठवण केली आहे.
1: आवाजात ऐकू येते आपल्याला एलिझाबेथ एकादशी गाण्याचे बोल आहेत दगड.

0: एलिझाबेथ म्हणजे काय?
1: ती इंग्लंडची राणी होती.
0: नाही नाही, त्याचा अर्थ काय?
1: टिकाऊ.
0: टिकाऊ
1: ती राणी खूप वर्ष

0: श्रोतेहो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: नमस्कार, मी महेश कोठारे. मधुर मराठी गाणी आणि छान छान माहितीसाठी आणि मनोरंजनासाठी नक्की

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: 6:50 होत आहेत मंडळी. आपण भेटलो रेनबो फंडेमध्ये आणि आजचे दिनविशेष जाणून घेतो आहोत. आजच्या दिनविशेषांच्या मध्ये पण खूप छान असं काहीतरी वाचायला मिळतंय. त्याच्यामध्ये आत्ता जसं आपण सर आर्थर कॉनन डायल यांच्याबद्दल बोललो, तसेच भारतीय सुद्धा एक नाव आहे आणि अतिशय महत्त्वाचं आहे ते, कारण वेगवेगळ्या गोष्टींचं आपल्या नेहमीच्या वाचनात असेल अशा भाषेमध्ये भाषांतर करणं हेही तितकंच जिकिरीचं आणि तितकंच आव्हानात्मक असतं. पण काही व्यक्ती झपाटून जातात, ध्यास घेतात आणि भाषांतरातून वेगवेगळ्या भाषांमधलं ज्ञान हे दुसऱ्या भाषा वाचणाऱ्यांच्यासाठी उपलब्ध करून देतात. 1903 ते 1912 नोकरी करत असताना, आपली नोकरी सांभाळून अनेक पौराणिक आणि आध्यात्मिक ग्रंथांची संस्कृतातून मराठीमध्ये करणारी म्हणजे किंवा आलेली भाषांतर आणि आपल्या विवेचक प्रस्तावनांसह ती प्रसिद्ध करणं असा ध्यास घेतलेला होता विष्णूशास्त्री बापट यांनी. 22 मे 1871 हा त्यांचा जन्मदिवस. महाराष्ट्रामधल्या काही विभूती अशा होऊन गेल्या किंवा काही व्यक्तिमत्व अशी होऊन गेली ज्यांच्यामुळे अनेक प्रकारचं साहित्य किंवा जे तसं समजायला कठीण होतं असं साहित्य मराठीमध्ये येऊ शकलं आणि त्याच्यामधून अनेकांना त्या ज्ञानाचा लाभ घेता आला, तर हे फॅसिलिटेशन करून देणारे म्हणजे विष्णूशास्त्री बापट. हे नाव आपल्याला कदाचित माहिती नसेल, पण त्यांनी अनुवादित केलेले ग्रंथ जर मी तुम्हाला सांगितले तर त्याच्यामधनं तुमच्या लक्षात येईल. सोमदेवाचं कथासरित सागर भाग 1 ते भाग 4 आणि धर्मराजा धोरिंद्रकृत वेदांत परिभाषा हे जे पौराणिक साहित्य होतं ते त्यांनी म्हणजे अनुवादित केलेलं आहे, मराठीमध्ये आणलेलं आहे आणि या ग्रंथाच्या विवरणांचं आणि वेदांत शब्दकोशाचं कामसुद्धा त्यांनी हातात घेतलेलं होतं. कितीतरी अशी पुस्तकं होती की जी फक्त संस्कृतात आणि तेही अवघड असल्यामुळे वाचली जाऊ शकत नव्हती, पण त्यामुळे हे ज्ञान आणि या ज्ञानापासून कोणी वंचित राहू नये म्हणून तत्वज्ञान आणि संस्कृतात असलेल्या अनेक पौराणिक ग्रंथांची त्यांनी भाषांतर केलेली आहेत. ग्रंथ प्रकाशनाचं काम आणि त्यांच्यावर असलेलं मराठीमधलं त्यांनी केलेलं काम, ही कामगिरी खूप मोठी होती. म्हणजे उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि गीता या प्रस्थानत्रयीचा परिचय त्यांनी मराठीमधनं घडवून दिला असं म्हणू शकतो. माहेश्वर, जैमिनी, पाणिनी, पूर्णप्रद किंवा रामानुज त्यांची लिहिलेली जी दर्शनं आहेत त्याच्यावर ते समतभेद त्यांनी लिहिलेले आहेत. जैन, बौद्ध आणि चार्वाक दर्शनांचा परिचय त्यांनी मराठीमधनं घडवलेला आहे. ब्रह्मसूत्र शरीर भाष्यार्थ अशा नावाचा जो ग्रंथ होता खूप मोठा आहे, तो 3 भागांमध्ये त्यांनी मराठीमध्ये आणलेला आहे. कितीतरी अवतरणं, कितीतरी स्पष्टीकरणं, सूत्रार्थ आणि अनेक प्रकारचा आशय व्यक्त करणाऱ्या त्यांच्या टिपा ह्या त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्या आजही अभ्यासले जातात. हंपीच्या मठाधिपतींच्याकडून आचार्य भक्त आणि बनारसच्या भारत धर्म मंडळातर्फे शास्त्र सुधाकर अशा पदव्या त्यांना त्याच्यामुळे मिळालेल्या होत्या. मराठीमध्ये हे सगळं कुठून आलं किंवा ते कुणी आणलं हे नाव आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतं, पण मराठीमधल्या वाचकांपर्यंत ते विष्णूशास्त्री बापट यांनी पोहोचवलेलं होतं.

का। नमस्कार, मी प्रियांका बर्वे। अशा सुंदर सुंदर जुन्या नवीन मराठी गाण्यांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा 107.1 MHz वर FM रेनबो। मंडळी, आता वेळ झालेली आहे आजचे पद्म मानकरी कोण आहेत ते जाणून घेण्याची। तुमच्या सगळ्यांचे मेसेजेस माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत, तर पाहूया आजचे पद्म मानकरी कोण आहेत।

सकाळचे ठीक 7 वाजलेले आहेत मंडळी, आणि आजचे पद्म मानकरी आपण कोण आहेत ते पाहणार आहोत. काही व्यक्तिमत्व अशी असतात की ज्यांचा पडद्यावरचा वावर आपल्याला अतिशय प्रसन्न करतो. त्यांना मिळालेली काही पात्र अशी असतात की चालू असलेल्या कथानकावरती त्यांच्या पात्रांमुळे एक नर्म विनोदाचा असा शिडकावा होतो, आणि काही वेळेला तर त्यांच्यामधल्या अभिनय कौशल्याने त्यांना मिळालेल्या पात्रांना ते इतक्या चांगल्या प्रकारे सजवतात की काही पात्र ही त्यांच्याशिवाय इतर कुणी साकारलेली आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. आपल्याला साकारायला मिळालेल्या पात्रांच्या सोबत असं तादात्म्य पावणं आणि त्याच्यामध्ये स्वतःच्या अभिनय कौशल्याने रंग भरणं, प्रेक्षकांच्या कायमचं लक्षात राहणं असं साधलेले फार कमी अभिनेते आहेत. त्याच्यापैकीच एक महत्त्वाचं नाव म्हणजे सतीश शहा. सतीश शहा म्हणजे भारतीय चित्रपट आणि मालिका विश्वातले एक दिग्गज अभिनेते, आणि तेच आहेत आजचे आपले पद्म मानकरी.

सतीश शहा हे नाव घेतल्यानंतर मंडळी आपल्याला दूरचित्रवाणीवरच्या अनेक पात्रांची आठवण होते त्यांनी साकारलेल्या. पण त्यांचा जन्म झाला मुंबईतच 25 जूनला 1951 रोजी. एका गुजराती कुटुंबात त्यांचा जन्म झालेला होता आणि त्यांचं सगळं शिक्षण हे मुंबईतच झालं. मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधनं पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते गेले FTII म्हणजेच फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये. तिथे रीतसर अभिनयाचं शिक्षण घेतल्यानंतर ते आले अभिनयाच्या क्षेत्रामध्ये. वेगवेगळ्या TV मालिकांच्या सोबत त्यांनी वेगवेगळ्या चित्रपटांमध्येही वेगवेगळी पात्र साकारली. या मुंबईतच राहिलेल्या अतिशय लढवय्या अशा अभिनेत्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली ती त्यांनी साकारलेल्या वेगवेगळ्या पात्रांमधूनच. हर तऱ्हेची माणसं आपल्याला निरखून पाहता आली पाहिजेत आणि ती कुठल्या प्रकारे वावरतात, ती कशा प्रकारे राहतात, आपल्याला मिळालेलं पात्र हे कुठल्या वयाचं आहे, ते कसं बोलेल, त्याच्या लकबी कशा असतील, हे आपण आवर्जून पाहिलं पाहिजे आणि त्याप्रकारे ते पात्र साकारलं पाहिजे असं ते म्हणायचे. सेंट झेवियर्स महाविद्यालयामध्ये असताना फारुख शेख हे त्यांचे सिनियर होते. त्या दोघांची मैत्री जुळली आणि त्यामुळेच त्यांना असं वाटायला लागलं की अभिनयामध्ये आपणही करिअर करू शकतो आणि म्हणूनच पुण्यामध्ये ते शिकायला गेले. मुंबईमध्ये त्यांना स्वतःचं बस्तान बसवण्यासाठी मात्र थोडा संघर्ष करावा लागला. जाने भी दो यारोमधल्या त्यांच्या भूमिकेने त्यांच्या करिअरची वाट रुंद करून दिली. डिमेलोचं म्हणजे त्यांचा डिमेलो साहेबांच्या केबिनमध्ये त्यांची छायाचित्र काढण्याच्या मिशाने हे दोघं छायाचित्रकार जातात आणि टेबलावरच्या कागदपत्रांचे फोटो काढतात. या फारशा हालचालीसुद्धा नसलेल्या प्रसंगामध्ये शहा आणि शहा म्हणजे नसरुद्दीन शहा यांनी एकमेकांशी नजरानजर करत जान आणलेली होती आणि त्याच्यामध्ये चक्क त्यांचं पात्र हे निश्चल अशा मृतदेहाचं होतं. कुठल्याही भूमिकांना नाही म्हणायचं नाही, कितीही एकसुरी असले तरी चालेल, पण आपल्या भूमिका आपण निभवत राहायचं असं सतीश शहाने ठरवलं होतं. अनेक प्रकारच्या भूमिका त्यानंतर त्यांच्या वाट्याला आल्या. प्रत्येक भागामध्ये निराळी भूमिका

निभावणारी, म्हणजे 55 वेगवेगळ्या भूमिका त्यांनी निभावल्या त्या ये जो है जिंदगी या एकट्याच मालिकेमध्ये. 30 इयर्स का एक्सपिरियन्स किंवा वॉट रिलीफ वगैरे असे त्यांनी वापरलेले शब्दप्रयोग हे आजही आपल्याला आठवतात. असं म्हणतात की चित्रपटांमधले संवाद हे जास्त विशेष लोकप्रिय होतात, पण सतीश शहा यांनी त्यांच्या मालिकांमध्ये वापरलेले जे डायलॉग होते ते सुद्धा तेवढेच लोकप्रिय.

त्यांना पद्मश्री पुरस्कारासहच इतर अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलेलं होतं. टेलिविश्वातले काही पुरस्कारही त्यांना मिळाले आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष चित्रपटांच्या मधल्या भूमिकांच्यासाठी सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेले होते. आजवर अनेक हिंदी आणि त्याचबरोबर मराठी चित्रपटसुद्धा त्यांच्या नावावरती आहेत. मराठीमधला एक अतिशय गाजलेला चित्रपट वाजवा रे वाजवा हाही त्यांच्याकडे त्यांच्या नावावरती आहे. ते मुंबईतच राहत असल्यामुळे मराठी ते त्यांच्याच प्रकारे बोलायचे, पण विनोदी भूमिका करणारे आणि विनोदी भूमिका जगणारे अशी त्यांची ख्याती होती. त्यांना पद्मश्री पुरस्कारांनी मरणोत्तर सन्मानित करण्यात येत आहे. आपण त्यांची आठवण आज काढतो आहोत आणि त्यांनी जसं हसतमुख राहण्याचा संदेश आपल्याला आपल्या भूमिकांमधनं दिला, कुठल्याही प्रसंगामध्ये ती भूमिका निभावून नेण्याचं धैर्य त्यांनी दाखवलं आणि त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेक लहान वयाच्या कलाकारांनासुद्धा सांभाळून घेणं त्यांनी शिकवलं. वेगवेगळ्या भूमिकांच्यामधनं आजही ते आपल्या लक्षात आहेत आणि तेच आहेत आजचे आपले पद्म मानकरी.

0: यानंतर आपण ऐकणार आहोत मराठीतलं बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित.
1: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत करण्यावर भर असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. भारत आणि सायप्रसच्या उद्योग समूहांमध्ये 6 सामंजस्य करार. डॉक्टर राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती. आणि पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थे

0: संघाच्या सदस्यांकडून माउंट एव्हरेस्ट शिखर सर। आता सविस्तर बातम्या। यंदाचा खरीप हंगाम एल निनो, बदलता हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे। मात्र शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आव्हानांवर मात करून खरीप हंगाम यशस्वीपणे पार पाडू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली। राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीनंतर ते काल पत्रकारांशी बोलत होते। खरीप हंगामावरील संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, जलसंधारणाची कामं आणि कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशन यावर विशेष भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी राज्यात सरासरीच्या केवळ 88% पाऊस पडण्याची शक्यता आहे। यंदा मान्सूनचा पाऊस उतरत्या क्रमानं होईल असा प्राथमिक अंदाज आहे। त्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियानाची सर्व कामं अत्यंत जलदगतीनं पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी कोणत्याही प्रकारच्या सिबिल स्कोरची मागणी केली जाऊ नये आणि सिबिल करता शेतकऱ्यांची अडवणूक करू नये अशी सक्त ताकीद राष्ट्रीयकृत बँकांना दिली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली। 30 जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल जेणेकरून शेतकरी पुढच्या हंगामासाठी पात्र ठरतील असंही ते म्हणाले। खरीप हंगामासाठी राज्यात बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे। प्रमाणित बियाणांसाठी शेतकऱ्यांनी साथी पोर्टलवरील बियाणंच विकत घ्यावीत असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं। ते म्हणाले,
1: यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, भात, तूर, बाजरी इत्यादी बियाणांचा अगदी पुरेसा साठा आहे आणि आपला हा प्रयत्न आहे की सगळं बियाणं हे प्रमाणित बियाणं असावं। या दृष्टीनं साथी पोर्टल आपण तयार केलं आहे। साथी पोर्टलवर रजिस्टर्ड असलेलं बियाणंच विकत घेण्यात यावं अशा पद्धतीचा आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आग्रह करतो जेणेकरून त्यांची जी काही फसवणूक आहे ती फसवणूक या ठिकाणी होणार नाही आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारचं बियाणं त्या ठिकाणी मिळेल।
0: सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरममध्ये ते काल बोलत होते। सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइट्स यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे। ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे। त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे। तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी, मेडिसिटी आणि GCC सिटी सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली। भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसच्या अध्यक्षांनी यावेळी दिली। मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली। यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करणार आहेत। दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला 5 देशांचा यशस्वी दौरा आटोपून काल सकाळी मायदेशी परतले। या दौऱ्यामुळे हरित ऊर्जा, सेमीकंडक्टर आणि संरक्षण तंत्रज्ञान, व्यापार, गुंतवणूक अशा विविध क्षेत्रातल्या सहकार्याला चालना मिळाली आहे। मोदी यांनी संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांना भेट दिली। माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल राज्यात सर्वत्र त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली। हा दिवस दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळला जातो। या निमित्तानं राज्यभरातील शासकीय आस्थापनांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ घेतली। महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं पुण्याच्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेशी सामंजस्य करार केला आहे। या करारामुळे केंद्र सरकारच्या भारतीय हवामान विभागाच्या मिशन मौसम अंतर्गत विकसित करण्यात आलेली स्वदेशी भारत फोरकास्ट सिस्टम आता राज्याच्या निर्णय प्रक्रियेत थेट वापरली जाणार आहे। राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे। भारत फोरकास्ट सिस्टम या अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणालीचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं असून हवामान पूर्वसूचना, स्थानिक पातळीवरील तयारी आणि समन्वित प्रतिसाद यामध्ये मोठी सुधारणा होईल असं महाजन यांनी म्हटलं आहे। हे प्रादेशिक

0: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. मुंबईच्या डॉक्टर होमी बाबा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांची कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल आणि कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी डॉक्टर राजनीश कामत यांच्या नियुक्तीची घोषणा केली. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपल्यामुळे हे पद रिक्त होतं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्याकडे शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर काल सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे, मिहीर जाधव, अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जन शेर्पा आणि लेखपा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आतापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली.
1: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या मोहिमेचा नेता एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज सकाळी 5:45 गिरीप्रेमीच्या 3 गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट वरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. ही एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी, संपूर्ण देशवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या अत्यंत खडतर मोहिमेमध्ये या तिन्ही गिर्यारोहकांनी खूप चांगली कामगिरी करून आज शिखर माथ्यावरती पोहोचण्यात यश मिळवलं. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे, सर्व गिरीप्रेमींचे, हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो.
0: नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. आपल्या मुलीसाठी नीट परीक्षेचा प्रश्नपत्रिका संच त्यांनी खरेदी केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी सीबीआयनं लातूरमधल्या त्यांच्या रुग्णालयात जाऊन कसून चौकशी केली होती. पुण्यातल्या चौकशीनंतर त्यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डीतल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच कार्यान्वित होत असलेल्या या प्रकल्पामुळे जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उद्या आणि परवा शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. रॉकेट आणि क्षेपणास्त्र हे या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण असेल. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना काल दोषमुक्त केलं. 2008 रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा तसंच उमेदवारांना मारहाण झाल्याचा कोणतेच आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, त्यामुळे न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमजा बुरहान याची काल पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुझफ्फराबादमधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. 14 फेब्रुवारी 2019 पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. गडचिरोली जिल्ह्यात एसटी बस उलटून झालेल्या अपघातात काल 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, तिथंच त्यापैकी 3 मृत्यू झाला. हवामान. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 47.1 नोंदवलं गेलं. येत्या 24 कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत करण्यावर भर असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. भारत आणि सायप्रसच्या उद्योग समूहांमध्ये 6 सामंजस्य करार. डॉक्टर राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती आणि पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांकडून माउंट एव्हरेस्ट शिखर सर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार, मी उमेश कामत. दिवसाची सुरेल मराठी गाण्यांनी सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झ वर ऐकत रहा, आनंद घेत रहा.
1: रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे 7:21 आपण भेटलेलो आहोत. मंडळी, तुमच्यासोबत आहे मी मानसी आंबडेकर. आणि आज शुक्रवार 22 मेला अनेक छान छान बातम्यांचा वर्षाव आपल्यावरती होतो आहे. त्या आपण ऐकत आहोत आणि बोलतो आहोत. वेगवेगळ्या विषयांच्यावरती आपण गप्पा मारत आहोत आणि गाणीसुद्धा ऐकत आहोत. मंडळी, तुमचाही सहभाग आपल्या कार्यक्रमामध्ये होतो आहे. बऱ्याच जणांचे मेसेजेस माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि आता उत्तरार्धामध्ये आपल्याला काय ऐकायचं आहे याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना उत्सुकता आहे. तर उत्तरार्धामध्ये आपण भेटणार आहोत डॉक्टर निखिल मोडक यांना, कारण ते आहेत जैवविविधता या विषयामध्ये काम करणारे शास्त्रज्ञ, संशोधक. आणि आज जागतिक जैवविविधता दिवस आहे, त्यानिमित्ताने आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. यावर्षी जैवविविधतेच्या निमित्ताने जी मध्यवर्ती संकल्पना आहे त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई ही आपली मालिका. आणि या उत्तरार्धामध्ये छान छान गाणी आपल्यासोबत असणार आहेत. तेव्हा या उत्तरार्धाची सुरुवात करूया या सुंदर गीताने.

अजय गोगावले यांच्या स्वरात आपण ऐकलं मंडळी गुरु ठाकूर यांचं हे गीत. खूप सुंदर अशी ही रचना आणि खरोखरच आपल्या सृष्टीचं वर्णन किंवा आपल्या आपण ज्या प्रकारामध्ये आपल्या विठुरायाला पाहतो त्याचं वर्णन किती सुंदर केलेलं आहे. जैवविविधता दिवसाच्या निमित्ताने आपण बोलतो आहोत मंडळी आणि आपल्याला आपल्या श्रोत्यांनी जागतिक जैवविविधता विषयावरचं चक्क काव्य लिहून पाठवलेलं आहे. डोंगर नद्या आणि खोल सागर सजीवांचा हा सुंदर आगर विश्व वृक्षवेली पाखरांचे गाणे निसर्गाचे हे वेगळेच देणे लहान मोठे जीव सारे पृथ्वीची खरी भूषणे प्रत्येकाचे वेगळेच स्थान यांनीच दिला जीवनाला प्राण मानवाने स्वार्थासाठी निसर्ग तोडला निसर्गाचा समतोल ढासळला आता तरी जागे होऊया पर्यावरण आपले जतन करूया जीव वाचवू झाडे लावू निसर्गाशी सुसंवाद साधू जैवविविधता हीच आपली संपदा आणि तिला जपणे हीच खरी मानवजातीची संपदा अशी कविता आपल्याला लिहून पाठवलेली आहे हरिश्चंद्र पाटील यांनी पनवेल इथून. आपल्या आजूबाजूच्या निसर्गाबद्दल खरोखरच आपण किती विचार करतो मंडळी. या जागतिक जैवविविधतेच्या दिनाच्या निमित्ताने आपण हा विचार करूया आणि आता आपण संवाद साधूया याच क्षेत्रामध्ये म्हणजे पर्यावरणशास्त्र विषयामध्ये PhD करून गेल्या दशकभरापासून उभयचरांची विविधता त्यांची परिस्थितिकी अशा विषयांवर संशोधन करणारे IUCNच्या अँफिबियन स्पेशलिस्ट ग्रुपचे सदस्य त्याचबरोबर जैवविविधता परिरक्षण अशा वेगवेगळ्या विषयांशी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संमेलनांमधून या विषयांवर व्याख्यानं देणारे अभ्यास करणारे वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी अशा वेगवेगळ्या संस्थांमधून काम करणारे संशोधक डॉक्टर निखिल मोडक यांच्याशी आपण संवाद करूया.

0: निखिल, आमच्या कार्यक्रमामध्ये तुझं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: निखिल, जैवविविधतेच्या क्षेत्रात संशोधनाचं काम तू गेली अनेक वर्ष करतो आहेस. सध्या जैवविविधतेच्या समोर जागतिक पातळीवरती कुठली आव्हानं आहेत, काय सांगू शकशील?
1: मुळात जैवविविधतेच्या समोर जी आव्हानं आहेत त्याच्याविषयी आपल्याला जर अगदी काय म्हणतात त्याला प्रत्यक्ष जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला हे माहिती असायला हवं की 2010 मध्ये आपण एक 20 काय म्हणतात त्याला लक्ष आपली जागतिक स्तरावरती निश्चित केले होते, त्याला आपण आईची प्रोटोकॉल म्हणतो. आणि त्याचं लक्ष असं होतं की 2020 पर्यंत ही जी 20 लक्ष आहेत आपल्यासमोर जैवविविधतेच्या संवर्धना संदर्भात तर ती आपण पूर्ण करू शकू. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लक्ष होती, जसं की वेगवेगळ्या प्रकारची जैवविविधता आणि कशा

0: प्रकारे तिचं संवर्धन करू, त्यांच्या आदिवासांचं कसं संवर्धन करू, त्याच्यासाठी काय काय पावलं उचलू, आणि याच्यामध्ये अनेक देश सहभागी होते. पण 2020 मध्ये असं लक्षात आलं की ह्यातली ह्यातलं एकही लक्ष पूर्ण झालेलं नाही. त्यातली फक्त 6 लक्ष ही जेमतेम पूर्ण झाली. आणि म्हणजे ह्याचं मतलब लक्षात होतं की आपली 2020 मध्ये काय परिस्थिती होती जैवविविधतेच्या संवर्धनाच्या संदर्भात. मग आपण असं ठरवलं की आपलं 2020 मध्ये
1: पर्यावरण किंवा जैवविविधता या क्षेत्रामध्ये तू काम करतो आहेस, गेली अनेक वर्ष संशोधन करतो आहेस, जैवविविधतेला जागतिक स्तरावरती सध्या कुठली आव्हानं आहेत काय सांगू शकतील?
0: मुळात जैवविविधतेला सगळ्यात मोठं पहिलं आव्हान म्हणजे त्यांचे कमी होत जाणारे अधिवास, म्हणजे प्राणी, पशु, पक्षी, वनस्पती जिथे कुठे आढळतात त्या सगळ्यांचा हळूहळू ऱ्हास होत चाललाय. म्हणजे ह्याच्यामध्ये जंगलं तर आलीच, पण त्याचबरोबर काय म्हणू आपण त्याला गवताळ प्रदेश आले, समुद्रातले प्रवाळ प्रदेश आले, हे सगळेच अधिवास कमी होत चालले. त्याच्यानंतर जागतिक तापमान वाढ हा एक त्याच्यातला मुद्दा आहे की ज्याच्यामुळे विविध प्राण्यांचे आपण म्हणू की त्यांचे जे अधिवास आहेत ते संकुचित चालले, त्याचा एक परिणाम म्हणून. प्रदूषण हाही त्याच्यातला एक भाग आहे की वायू, मग त्याच्यात वायू प्रदूषण, जल प्रदूषण, हे सगळ्याच प्रकारचं प्रदूषण त्याच्यामध्ये आहे. तर हे सगळे मानवनिर्मित जे घटक आहेत ते सध्या जैविकते समोर खूप मोठं आव्हान म्हणून उभे आहे असं आपण म्हणू शकतो.
1: तापमान वाढीचं तर मला वाटतं आपण सगळेजण अनुभव सुद्धा घेतो आहोत रोज.
0: हो, यावर्षी उकाडा पण भरपूर आहे, त्यामुळे आपल्याला अगदी घर बसले कळते की तापमान वाढीचे परिणाम काय असू शकतात.
1: अगदी अगदी. या वर्षीची त्याच्यामुळे 2026 जी मध्यवर्ती संकल्पना आहे जैवविविधता दिवसाची, जी जागतिक स्तरावरती अनेक देश आता राबवणार आहेत ज्याच्यावरचे उपक्रम, ही मध्यवर्ती संकल्पना काय आहे?
0: ह्या वर्षीची मध्यवर्ती संकल्पना अशी आहे की ऍक्टिंग लोकली फॉर ग्लोबल बायोडायव्हर्सिटी इम्पॅक्ट. याचा अर्थ आपण आपल्या स्थानिक स्तरावरती काय करू शकतो की ज्याच्यामुळे त्याचे जागतिक परिणाम चांगले परिणाम आपल्या जैवविविधतेसाठी आपण काय करू शकतो, ती ह्या वर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे. म्हणजे आपण जसं पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो तसाचा भाग आहे की छोटं काहीतरी, किंवा आपण बुंबुंच सागर भरत आहे असं आपण म्हणतो, तसाच हा प्रकार आहे की आपण स्थानिक स्तरावरती काय करू त्याचा परिणाम जागतिक स्तरावरती होणार आहे.
1: जैवविविधतेच्या मध्ये आपल्या अगदी कीटक आणि शैवालांपासून मोठ्या आकाराचे बहुपेशीय सजीव इथपर्यंत सगळंच येतं, म्हणजे त्याच्यामध्ये झाडही येतात, त्याच्यामध्ये प्राणी पक्षी कीटक सगळं सगळंच सामावलेलं असतं. पण सध्या भारतामध्ये आपण पाहतो आहोत की भारतामध्ये ऋतुमान आपली कूस बदलायला लागलेला आहे. वर्षभरामध्ये आपल्याला एकूण हवामानामध्ये जे सगळे बदल दिसतात त्याचा, म्हणजे भारतातल्या जैवविविधतेच्या दृष्टीने त्याला काही धोका संभवतो का, किंवा सध्या भारतातली काय परिस्थिती आहे?
0: भारतातल्या परिस्थितीचा आपण जर विचार केला तर एक तर तू जसं आता मांडलंस की आपल्याकडचं ऋतुमान बदलत चाललेलं आहे, तर आपण जर अगदी जे लोक आपण आज मुंबईत आणि पुण्यात राहतो तर त्यांना हे लक्षात येईल की आपल्याकडचा पाऊस बदलत चाललेला आहे. तर नुसताच तो उशिराने येत नाही, तर जेव्हा येतो त्याला तो मोठ्या प्रमाणावर पडतो. तर उदाहरणार्थ आता उभयचरांचं जर आपण उदाहरण घेतलं तर पूर्वी त्यांचं जे प्रजननाचा जो ऋतू असायचा तो थोडासा मे जूनच्या आसपास असायचा, पण तो आता सरकून थोडासा जून 15 नंतर, जूनच्या शेवटच्या आठवड्यात वगैरे असा सरकलेला आहे. तर पण त्याचबरोबर पाऊस इतक्या प्रमाणात पडतो की बऱ्याच वेळेला असं मी स्वतः बघितलेलं आहे की त्यांचे अंडे वाहून जातात, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस येतो असं म्हणजे पूरसदृश परिस्थिती येते की ज्याच्यामुळे त्यांचे अधिवास सुद्धा त्या पाण्याखाली जातात आणि उभयचर जरी असले तरी सुद्धा सगळ्या उभयचरांना एकदम पाण्याच्या आतच राहता येतं असं होत नाही. तर हा एक मी स्वतः बघितलेला परिणाम आहे. तसंच आपल्याकडे जे हिमालयामध्ये आपल्या हिमनद्या

0: आहे त्यांचा आकुंचन होत आहे. त्याच्यामुळे तिथले जे आदिवासी आहेत ते पण बदलत चालत, म्हणजे अगदी आपल्याला ज्याचा परिणाम जाणवू शकतो तो म्हणजे सफरचंदाच्या बागा. त्या सफरचंदाच्या बागा आता वरच्या भागात होत नाही, किंवा जिथपर्यंत पूर्वी होत होत्या त्याच्या थोड्याशा वरच्या भागात आता तुम्हाला सफरचंदाच्या बागा लावायला लागतात. कारण सफरचंदाला जे कमी तापमान लागतं तर ते आता तुम्हाला खालच्या भागात उपलब्ध होत नाही. तर आपल्याही अन्न साखळीवरती त्याचा म्हणजे आपल्याही काय म्हणतात त्याला अन्न सुरक्षेवर त्याचा परिणाम होणार आहे की वेगवेगळ्या प्रकारची धान्य वेगवेगळ्या प्रकारे वेगळ्या ऋतूत येतील असं.
1: भूस्खलनही होतं बऱ्याच ठिकाणी तिकडचं आणि त्याच्यामुळे त्या डोंगराळ भागांमध्ये तर अजून वेगळ्या समस्या आता नव्याने तयार होत आहेत. पण मग
0: आपल्या उदाहरण आपल्याला माहितीच आहे.
1: आपल्या स्तरावरती आपण जसं आता मध्यवर्ती संकल्पनेमध्ये म्हटलेलं आहे की ऍक्टिंग लोकली आणि विच विल हॅव ग्लोबल इम्पॅक्ट, तर तसं आपल्या स्तरावरती आपण यासाठी काय करू शकतो, म्हणजे आपण स्वतःच्या सवयींच्या मध्ये असे कुठले बदल करू शकतो ज्याचा पर्यावरणीय इम्पॅक्ट हा मोठा होऊ शकतो.
0: आपल्याला दुसऱ्या कोणाकडून किंवा कुठल्याही दुसऱ्या तत्वज्ञानातून काही घेण्याची गरजच नाहीये भारतीय म्हणून. कारण आपल्याकडे आपलं जे एक आपली संस्कृती आहे निसर्ग संवर्धनाशी किंवा निसर्गाशी निगडीत आपली जी संस्कृती आहे, आपली विविध उपनिषद किंवा वैदिक वाङ्मय किंवा इतर सुद्धा रामायण महाभारत सारखे इतिहास याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला निसर्गाशी जोडून ठेवता येईल अशी संस्कृती आपल्याकडे आहे. किंवा आपल्याकडच्या जे जनजाती आहेत त्या पण त्यांच्या स्तरावरती जे देवी देवता आहेत त्यांच्यासाठी काही निसर्गाचा भाग राखून ठेवतात किंवा काही आदिवास राखून ठेवतात.
2: अगदी खरंय. आणि आपल्या सण उत्सवातून सुद्धा आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकतो. त्यामुळेच जैवविविधता सांभाळण्यासाठी आपण आपल्या प्लॅस्टिकचा वापर कमी करणं, नैसर्गिक संसाधनांचा जपून वापर करणं हे नक्कीच करू शकतो. धन्यवाद निखिल, आमच्या कार्यक्रमात तू सहभागी झालास त्याबद्दल.
3: बोला ना अरे शिकून सांग, अरे कोण पैसा देईल का बोल, अरे पाऊस पडेल का.

पाऊस पडेल काय, तो कसा पडेल ह्याचा सगळ्यांना आपल्याला प्रश्न पडलेलाच आहे आणि तो केव्हा पडेल अशी प्रतीक्षा सुद्धा वाटते आहे. पण मंडळी, ह्या निसर्ग संतुलनाचीच ही गोष्ट आहे की जर ही जैवविविधता असती तर हे संतुलन कसं राहिलं असतं, आणि त्यामुळे आपलं संतुलन स्वतः टिकवण्याचा प्रयत्न निसर्ग स्वतःही करत असतो. इतक्या वर्षांपासून इतक्या वेगवेगळ्या प्रकारे आपला सर्वांचा प्रतिपाळ असंख्य हातांनी करणारा हा निसर्ग आपल्याकडे एकच गोष्ट मागतो, ते म्हणजे जास्तीत जास्त पर्यावरणपूरक अशी जीवनशैली आणि कचऱ्याचा पुनर्वापर असेल किंवा वेगवेगळ्या विघटनशील पदार्थांचा अधिकाधिक वापर असेल, या सगळ्या गोष्टी जर आपण आपल्या जीवनशैलीमध्ये आणल्या तर नक्कीच जैवविविधता सांभाळण्यासाठी आणि अधिवासांच्या संरक्षणासाठी आपण हातभार लावू शकतो. ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ डॉक्टर सलीम अली असं एकदा म्हणाले होते की माणूस नसेल तरी सुद्धा ही जीवनसृष्टी अशीच्या अशी व्यवस्थित चालू शकते, पण पक्षी प्राणी आणि ही जीवनसृष्टी नसेल तर माणसाचं जगणं मात्र अवघड आहे. या जागतिक जैवविविधता दिनाच्या निमित्ताने ॲक्टिंग लोकली विच विल हॅव ग्लोबल इम्पॅक्ट या मध्यवर्ती संकल्पनेचा आपणही सगळेजण विचार करूया आणि कार्यक्रमात यानंतर ऐकूया पुन्हा एकदा एक छानसं गीत.

7:45 झाली आहे मंडळी, वेळ झाली आहे अज्ञात मुंबईच्या क्रमशः वाचनाची. आज आपण ऐकणार आहोत भाग 12. लेखन केलं आहे नितीन साळुंखे, संकल्पना आहे शैलेश म्हाळुदी यांची, सादर करते आहे ज्योत्स्ना केतकर.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. जन्मकथा गेटवे ऑफ इंडिया नजीकच्या शिवपुतळ्याची. आज ऐकूया आठवा भाग.
1: भाऊ साठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हाती घेतलेल्या एका ऐतिहासिक आणि अविस्मरणीय कामाच्या पूर्ततेचा सार्थकतेचा क्षण आता टप्प्यात आला होता. वाहतुकीसाठी सुटा केलेला पुतळा पुन्हा जोडून तो चबुतऱ्यावर बसवण्याचं काम तेवढं उरलं होतं आणि ते पुढच्या 2 दिवसात पूर्ण करायचं होतं. तासभर विश्रांती घेऊन पुन्हा सर्व मंडळी कामाला लागली. पुतळ्याचे सुटे केलेले भाग जोडण्याचं काम हाती घेतलं. एकदा का पुतळा 21 फूट उंच चबुतऱ्यावर बसवला की मग काहीच करता येणं शक्य होणार नसल्याने ते पुतळा जमिनीवर असतानाच करणं भाग होतं. दुसऱ्या दिवशी पुतळा चबुतऱ्यावर भानापन्न करण्यासाठी क्रेन यायची असल्याने हे जोडकाम रात्रभरात संपवणंही आवश्यक होतं. पुतळ्याचे सुटे भाग जोडायला लगेचच सुरुवात करण्यात आली. जोडून झालेल्या भागांचं फिनिशिंग करण्यात आलं. जवळपास संपूर्ण रात्र पुतळ्यावर शेवटचा हात फिरवण्यात सरली. पहाटेच्या सुमारास महाराजांचा अश्वारूढ पुतळा चबुतऱ्यावर आरूढ व्हायला सज्ज झाला.
2: पुतळा क्रेनच्या सहाय्यानं चबुतऱ्यावर चढवण्याची जबाबदारी मुंबईच्या मेसर्स हसनभाई जेठा या कंपनीनं घेतली होती. 23 तारखेला सकाळी क्रेन हजर तर झाली, पण एक तांत्रिक अडचण मात्र उभी राहिली. पुतळा 21 फुटी चढवण्यासाठी क्रेनचा बूम, म्हणजेच क्रेनच्या टोकावर असणारा लांब हात किंवा दांडा, कमीत कमी 60 फूट लांबीचा असणं आवश्यक होतं. पण हसनभाईंनी आणलेल्या क्रेनचा बूम मात्र 20 फुटाचाच होता. आता या अडचणीचं निराकरण करण्यासाठी प्रत्येकी 20 फुटांचे आणखी 2 बूम मागवण्यात आले आणि तिन्ही बूम एकमेकांना मजबूतीनं जोडले गेले. दरम्यानच्या काळात भाऊ आणि त्यांचे सहकारी डोळ्यात तेल घालून एखादा तपशील तर उरला नाही ना याची पुन्हा पुन्हा खात्री करून घेत होते. शेवटी म्यान, तलवार, जिरेटोप, गोंडे आणि तुरे जागच्या जागी बसवून पुतळा चबुतऱ्यावर स्थानापन्न करण्यास तयार असल्याचा इशारा भाऊंनी केला आणि क्रेनही सज्ज झाली. एव्हाना संध्याकाळचे 4 वाजले होते. पुतळा क्रेनला काळजीपूर्वक बांधण्यात आला. पुतळा उचलण्याचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा महाराष्ट्र राज्याचे मंत्री, पुतळा समितीचे सदस्य आणि इतर वरिष्ठ सहकारी या प्रसंगी तिथे जातीनं हजर होते. हा सोहळा पाहण्यासाठी गेटवेवर हजारो माणसं देखील जमली होती. वातावरणात एकच उत्साह दाटला होता.
1: क्रेनला बांधलेला पुतळा प्रथम 2-3 फूट वर उचलून सर्व व्यवस्थित असल्याची खात्री केली गेली. पुतळा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलं आणि त्याच क्षणी क्रेनने हळूहळू पुतळा वर उचलायला सुरुवात केली. पुढच्या काही मिनिटातच चबुतऱ्यावर अगोदरच सज्ज होऊन उभ्या असलेल्या मोती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुतळा चबुतऱ्यावर काळजीपूर्वक ओढून घेतला. पुतळा चबुतऱ्यावर व्यवस्थित बसवला गेला असल्याचा इशारा केला गेला आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेनं परिसर दणाणून गेला.
2: 23 जानेवारीचा दिवस उजाडला. पुतळ्याला सिमेंट काँक्रीटच्या सहाय्यानं चबुतऱ्यावर

0: मजबूतीने बसवण्याची जबाबदारी घेतलेल्या देवधर बंधूंनी सारी सूत्र आता आपल्या हाती घेतली. मध्यरात्रीपर्यंत पुतळा चबुतऱ्यावर बसवण्यात आला. पुतळा मजबूतीनं चबुतऱ्याशी जोडला गेल्याची खात्री करूनच सर्वजण खाली उतरले. जमिनीवर उतरून पुतळ्याकडे एकदा दृष्टिक्षेप टाकून सारं काही ठीक असल्याची पुन्हा एकदा खात्री केली गेली आणि मगच सारेजण मुक्कामी परतले. दुसऱ्या दिवशी चबुतऱ्यावर पुन्हा चढून पुतळ्यावर शेवटचा हात फिरवण्यात आला. पृष्ठभाग खराब होऊ नये म्हणून ऑक्सिडायझेशनची प्रक्रिया करण्यात आली. 2 दिवसांनी होणाऱ्या पुतळ्याच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू होती. खबरदारी म्हणून पुतळ्याचा पाया पोलादाच्या पट्ट्यांनी जखडून टाकण्यात आला. पुतळ्याच्या चोहो बाजूंनी मोठमोठाल्या प्रखर प्रकाशाच्या झोतात सजावटीची कामं सुरू होती. शानदार मंडप उभारला जात होता.
1: अखेरीस 26 जानेवारीचा दिवस उजाडला, पुतळ्याच्या उद्घाटनाचा दिवस. पहाटेपासूनच गेटवे ऑफ इंडियाचा परिसर लोकांनी फुलून गेला होता. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतरचा हा पहिलाच प्रजासत्ताक दिन होता. त्यानिमित्तानं मराठी भूमीत स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवकल्याण राजाचं छत्रपती शिवरायांच्या शिल्पाच्या अनावरणाच्या सोहळ्याचं साक्षीदार होण्याच्या भावनेनं हजारोंच्या संख्येने रयत जमली होती. महाराजांच्या नावाचा जय जयकार होत होता. ढोल ताशे वाजत होते, सनया निनादत होत्या, तुतार्या फुंकल्या जात होत्या. वातावरणात चैतन्य भरून राहिलं होतं. उंच चबुतऱ्यावर कनातीच्या आड विराजमान झालेल्या महाराजांच्या दर्शनाची रयत उत्कंठतेनं वाट पाहत होती. उद्घाटनाची घडी जवळ येऊ लागली. एकेका पाहुण्यांचं आगमन होऊ लागलं. सर्व मान्यवर आपापल्या आसनांवर विराजमान होऊ लागले. इतक्यात गगनभेदी तुतारी निनादली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत सिंहाचा वाटा असलेल्या आचार्य अत्रे यांचं आगमन झालं. घोषणांच्या गजरात जनतेनं त्यांचं स्वागत केलं. त्यांच्या मागोमाग मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण कार्यक्रमस्थळी उपस्थित झाले. त्यांचंही जोरदार घोषणांनी स्वागत झालं. राज्यपाल महोदयही आले होते. मान्यवरांच्या स्वागताचा कार्यक्रम आटोपताच पुतळ्याचा अनावरण समारंभ सुरू झाला. निवेदन सुरू असतानाच यशवंतराव अस्वस्थ होऊन आजूबाजूला पाहू लागले. पुतळ्याचे शिल्पकार भाऊ साठे त्यांना व्यासपीठावर कुठेच दिसेनात, पण कसे दिसावेत? अहो भाऊंना कार्यक्रमाचं अधिकृत निमंत्रणच गेलं नव्हतं. झाला प्रकार यशवंतरावांच्या लक्षात आला. त्यांनी ध्वनी क्षेपकावरून भाऊंना तातडीने व्यासपीठावर येण्याचं आवाहन केलं. प्रसंगाचं महत्व आणि गांभीर्य लक्षात घेऊन भाऊ मानापमान बाजूला ठेवून व्यासपीठावर पोचले. यशवंतरावांनी 2 पावलं पुढे येऊन आदरानं भाऊंचं स्वागत केलं. भाऊंचा यथोचित सत्कार केला गेला.
0: पुढचा कार्यक्रम सरकारी रीतीप्रमाणे थाटात पार पडला. शिंगांच्या, तुतार्यांच्या आणि सनई चौघडांच्या निनादात पुतळ्याचं अनावरण झालं आणि वातावरण छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय भवानी या घोषणांनी दणाणून गेलं. भाऊ भावनाविवश झाले होते. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले होते. भाऊंना त्यांचं आयुष्य कृतार्थ झाल्यासारखं वाटलं. जणू त्यांच्या अवघ्या आयुष्याचंच सार्थक झालं असावं. आज गेली 65 वर्ष गेटवे ऑफ इंडिया समोर दिमाखानं उभा असलेला महाराजांचा अश्वारूढ पुतळा अनेकांनी पाहिला असेल, पण त्यांना या पुतळ्याची जन्मकथा मात्र माहीत नसावी. आता पुन्हा जेव्हा तिथे जाल तेव्हा या पुतळ्याकडे पाहताना ही कथा आठवून पहा. पुतळ्याचं एक वेगळंच स्वरूप तुम्हाला दिसेल.
2: बेट गाव अन नगर शहर ते महानगर बनताना.
1: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामन. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात.

0: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट। दररोज आनंद घेत राहा आणि समृद्ध व्हा।
1: सात वाजून 56 मिनिटं झालेली आहेत मंडळी। बघता बघता आपल्या याच्या कार्यक्रमाची वेळ संपतसुद्धा आली। तुमचा भरपूर प्रतिसाद आमच्या कार्यक्रमामध्ये आलेला आहे, भरपूर जणांचे मेसेजेस माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत, आजच्या कार्यक्रमाच्या बद्दलच्या प्रतिक्रियाही माझ्यापर्यंत आलेल्या आहेत। अशा छान छान प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। आणि यानंतर जर तुम्हाला मराठी गाणी ऐकायची असतील तर आता तुम्ही FM गोल्डवरती अंजलीसोबत ती ऐकू शकता आणि त्यानंतर 2 ते 5 प्रफुल तुमच्यासोबत असेल। पण मी मात्र इथेच तुमचा निरोप घेणार आहे। मंडळी पुन्हा भेटूया वेगवेगळ्या गप्पांच्या सोबत आणि नवीन विषयांच्या सोबत। तोपर्यंत ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो।

0: गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोपक्रम आणि संशोधन यांचा समावेश आहे. बैठकीनंतर अनेक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे. ख्रिस्टडौलाइट्स राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील भेट घेणार आहेत. भारत आणि सायप्रस यांच्यात दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण आणि विश्वासार्ह संबंध आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोन्ही देशातील राजनैतिक संबंधांना 65 वर्ष पूर्ण होणार आहेत. दरम्यान सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरम मध्ये ते काल बोलत होते. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस ख्रिस्टडौलाइट्स यांनी यावेळी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबर पासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा देखील त्यांनी केली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि कामकाजाला लक्ष्य करणाऱ्या अलीकडील काही घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. रेल्वेच्या आवारात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती त्वरित हेल्पलाईन क्रमांक 139 द्यावी असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या रेल भवन इथं काल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीनंतर हे आवाहन करण्यात आलं. अलीकडे घडलेल्या काही घटना आणि आगीच्या काही घटनांमागे समाजकंटकांचा सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात निदर्शनास आलं आहे. रेल्वे सुरक्षा दल या घटनांचा तपास करत आहे. प्रवासी, रेल्वेगाड्या, रेल्वे स्थानकं आणि संपूर्ण रेल्वे जाळ्याची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी रेल्वे प्रशासन कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि CCTV प्रणालींसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवत असल्याचं रेल्वे विभागानं सांगितलं. हा उपक्रम मोहीम स्वरूपात राबवला जात असून यामध्ये गुप्तचर माहिती संकलनाची क्षमता सुधारण्यावर विशेष भर दिला जात आहे. येत्या 1 जून रोजी नवी दिल्लीत होणारी IBCA म्हणजेच पहिली इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स शिखर परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. या शिखर परिषदेत सहभागी देश आणि हितधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर शिखर परिषदेच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील असं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जागवार आणि प्युमा यांच्या संवर्धनासाठी IBCA सुरू करण्यात आलं असून IBCAची स्थापना भारत सरकारनं 2024 पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या मध्यवर्ती संस्थेमार्फत केली. कोलकाता उच्च न्यायालयानं RG कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. 3 सदस्यांच्या या विशेष तपास पथकाचं नेतृत्व केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पूर्व विभागाचे सहसंचालक करतील. न्यायालयानं या पथकाला 25 जूनपर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पीडितेच्या कुटुंबियांनी पुराव्यांशी छेडछाड झाल्याचा आणि वस्तुस्थिती दडपली गेल्याचा वारंवार आरोप केल्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. भारताला जितकी ऊर्जा खरेदी करण्याची इच्छा असेल तितकी ऊर्जा विकण्यास अमेरिका तयार आहे असं प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे ऊर्जेच्या वाढत्या किमतींचा भारतावर होत असलेल्या परिणामांबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं. स्वीडन आणि भारताच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी मियामी इथं पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. भारत हा आपला एक उत्तम भागीदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रुबिओ उद्यापासून 26 मे पर्यंत भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. क्वाड गटाची बैठक या महिन्याच्या 26 तारखेला आयोजित आहे. या बैठकीला रुबिओ, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री मोतेगी तोशिमित्सू उपस्थित राहणार असून भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर काल सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे, मिहिर जाधव, अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जेन शेर्पा आणि लक्पा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आतापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे एव्हरेस्ट इथल्या बेस कॅम्पवरून आकाशवाणीला अधिक माहिती देताना म्हणाले.
1: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या मोहिमेचा नेता एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज सकाळी 5:15 वाजता

0: गिरीप्रेमींच्या तीन गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट वरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. ही एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी, संपूर्ण देशवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या अत्यंत खडतर मोहिमेमध्ये या तिन्ही गिर्यारोहकांनी खूप चांगली कामगिरी करून आज शिखर माथ्यावरती पोहोचण्यात यश मिळवलं. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे, सर्व गिरीप्रेमींचे, हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो.
1: 2019 पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधारांपैकी एक मानला जाणारा हमजा बुरहान हा काल पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला. पुलवामा हल्ल्यानंतर तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिक्षक असल्याचं सांगून लपून राहत होता. हल्लेखोरांनी अगदी जवळून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. बुरहानच्या डोक्यात 3 गोळ्या लागल्याचं पोलिसांनी पत्रकारांना सांगितलं. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला अटक केल्याचा आणि हल्ल्यात वापरलेलं शस्त्र जप्त केल्याचाही दावा केला आहे. हमजा बुरहान पाकिस्तानमधील अलबद्र या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता आणि या संघटनेच्या दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक रसद पुरवत होता. 2019 झालेल्या पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 अधिक जवानांना वीरमरण आलं होतं. कान चित्रपट महोत्सवात काल जगातील पहिला पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार करण्यात आलेला चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. हेल ग्राइंड असं नाव असलेला हा 95 मिनिटांचा चित्रपट 15 जणांनी मिळून केवळ 14 दिवसात आणि अंदाजे 5 लाख अमेरिकन डॉलरच्या खर्चात तयार केला आहे. भारताच्या चांद्रयान 3 या चांद्र मोहिमेला अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड ॲस्ट्रॉनॉटिक्सकडून 2026 गॉडार्ड ॲस्ट्रॉनॉटिक्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे. अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय क्वात्रा यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारे पहिलेच अंतराळयान ठरले. चंद्राचा हा दक्षिण ध्रुव प्रदेश वैज्ञानिक आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि यापूर्वी कधीही या प्रदेशाचे पृष्ठभागावरील स्तरावर संशोधन करण्यात आले नव्हते. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 89 धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्सनं दिलेल्या 230 धावांच्या लक्ष्याचा पाठला करताना चेन्नई सुपर किंग्सचा संघ 140 धावांवर बाद झाला. मोहम्मद सिराजला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशात सध्या तीव्र उष्णतेची लाट आहे. बांदा जिल्ह्यातील देशातील सर्वाधिक 47.6 दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रात, विदर्भात देखील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. काल वर्धा इथं 47.1 दशांश अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. भारतीय हवामान विभागाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भात आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा दिला आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब, बिहार, राजस्थान, तेलंगणा आणि ओडिशासह अनेक राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडायलॉड्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्हीचा वापर वाढवणार रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील RG रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी CBIच्या विशेष तपास पथकाची स्थापना. पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा. आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर, प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर.
2: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN कारगिल अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
3: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
2: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
3: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
2: आजच भेट द्या पुना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटीसह आपल्या सेवेत.
1: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अधिक महिन्यात विष्णुरूप जावयाला दान देण्याची रीत आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि जावई जर अधिकच लाडका असेल तर त्याला चांदीच्या कोणत्या वस्तू देता येतील ज्या कायम आठवणीत राहतील आणि वापरातही राहतील. त्यांचं वजन, त्यांचे प्रकार, त्यांची माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगिळ आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक. मोडक साहेब नमस्कार.
4: नमस्कार.
1: सर, अधिक महिना हा जावयासाठीचा महत्वाचा महिना आणि पूर्वापार चालत आलेली

0: आपली परंपरा आहे की जावयाचा मान करायचा, त्याला चांदीच्या ताटवाटी द्यायचं किंवा तो सेट द्यायचा, तर या सेट विषयी आम्हाला आज सांगा.
1: फक्त ताटवाटीच कशाला, 1500 अधिक मास येतात
0: हो.
1: पण जनरली पहिल्या अधिक मासाला ताट दिलं जातं, कारण तो पहिला अधिक मास असतो. आणि मग नंतर हळूहळू मग ताटावरून तांब्यावर येतं, तांब्यावरून भांड्यावर येतं, भांड्यावरून वाटीवर येतं, नंतर मग वेगवेगळे असतो. तर आत्ताच्या काळामध्ये ताट म्हटलं तर 10 इंची ताटं आता आम्ही ठेवायला सुरुवात केली आहेत, कारण किमती आवाक्यात पाहिजे म्हणून. साधारणपणे 10 इंची ताट जर आपण म्हटलं तर ते 500 ग्रॅम मध्ये येतं, म्हणजे थोडस आवाक्यात. त्याच्यानंतर 13 इंची ताट किंवा 12 इंची ताट म्हटलं तर ते 650 ते 700 ग्रॅम पर्यंत येतं. आताच्या काळात सेटचे फॅशन निघाली.
0: अच्छा.
1: तर राजस्थानी किंवा गुजराती प्रकारचे जे थाळे असतात त्याच्यामध्ये तो थाळा, एक मोठा बाउल, 2 वाट्या, 1 काटे चमचा, 1 साधा चमचा, असे 7 वस्तूंचा सेट साधारणपणे 1200 ते 1500 ग्रॅम पर्यंत येतो. त्याला जरा ऑक्सिडाइज केलेलं असतं, त्याला कार्विंग केलेलं असतं, आणि त्याची जर मजुरी म्हणाल तर साधारणपणे 6 ते 8% मजुरी असते, आणि 1300 ग्रॅम पासून 1500-1700 ग्रॅम पर्यंत तो एक सेट बनतो. म्हणजे आपण जर अगदी सुरुवातीचा स्टार्ट रेट म्हटलं तर साधारण आजच्या घडीचे 3 लाख रुपये किलोची चांदी जर आपण धरली तर 4 ते 4.25 लाख रुपयापासून ते घेऊ तसा मग 10 लाख रुपयापर्यंत. पण माझं म्हणणं लाडक्या जावयाला एकदा तरी खुश करायला हरकत नाही,
0: आणि मला वाटतं तशी तजवीज पण केली जाते.
1: आणि त्याच्याबरोबर जर तुम्हाला टप्प्याटप्प्याने करायचं असेल, लग्न ठरायच्या आधीपासून ते अधिक महिना येईपर्यंत, तर तुम्ही 50 ग्रॅम 100 ग्रॅम अशी चांदी दर महिन्याला घेऊन ठेवून नंतर त्या चांदीचं बनवून घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त समया येतात, मोठाले दिवे येतात, फुलपात्री येतात, वाट्या येतात. फुलपात्र वाटी हे साधारण 70-80 ग्रॅम पर्यंत बसतं. समया आता हलक्या वजनाच्या यायला लागलेत, त्यामुळे त्या 150-200 ग्रॅम मध्ये येतात. म्हणजे जोडी समय घ्यायची म्हटली तर 300 ग्रॅम मध्ये येते. बेंगलोरला या जास्त करून बनतात, कर्नाटकामध्ये हलक्या वजनाच्या. नाशिक घाटाची पण हलक्या वजनाची समय बेंगलोरला बनते. तर ही सुद्धा सगळी उपकरणी आहेत की जे तुम्ही तुमच्या लाडक्या जावयाचे लाड पुरवण्याकरता नक्की वापरू शकता.
0: खरंय खरंय. आणि तबक तामन हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतं.
1: तबक तामन हे ते मी अशी पुरुषोत्तम आणि सत्कार्य करायचं आणि म्हणजे देवधर्म करायचं म्हटलं त्या दृष्टीनेच वस्तू आहेत.
0: अच्छा.
1: पण जावयाला शेवटी एन्जॉयमेंट करायची असेल तर ताटवाटी आणि ही भांडी
0: नक्की,
1: फुलपात्री वाट्या याच्यात जास्त रस असणार.
0: आणि त्याचे बरेचसे प्रकार आहेत तुमच्याकडे.
1: बरेचसे प्रकार आहेत, म्हणजे आपले रेग्युलर घाटाचं ताट असतं, त्यानंतर चायना डिश ज्या असतात आपल्या हल्ली बुफे मध्ये वापरल्या जातात त्या प्रकारचे असतात. त्यानंतर तसेच ते छोटे छोटे बाउल पण येतात, मग लोक त्याचेही सेट करतात की 6 डिश 12 वाट्या, त्यानंतर 6 फुलपात्री 12 चमचे, म्हणजे एक फॅमिली साधारण हल्ली स्मॉल फॅमिली 4+2 ची असते तर त्याला ते पुरस. आणि तसा जर सेट एखाद्याला करायचा झाला तर तो आत्ताच्या किमतीच्या ह्याच्यात म्हटलं तर साधारणपणे 20-22 लाख रुपयामध्ये सेट होऊ शकतो 6 जणांचा.
0: मोडक साहेब, आपण आम्हाला अधिक मासानिमित्त लाडक्या जावयाला दान देण्यासाठी पारंपरिक चांदीचं ताट, वाटी, बाउल, ग्लास यांचे प्रकार, वजन, अंदाजे किंमत या सगळ्याची माहिती दिली. याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर.
2: व्यापारियों को आर्थिक सहायता करने वाली कर्ज योजना
3: कॉस्मोस स्मॉल बिजनेस लोन, इंटरेस्ट रेट सिर्फ 9.25% से शुरू.
2: कैश क्रेडिट या टर्म लोन के स्वरूप में 5 करोड़ रुपए तक लोन उपलब्ध. शर्तें लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्विस इंडस्ट्री के लिए फायदेमंद कर्ज योजना कॉस्मोस स्मॉल बिजनेस लोन.
2: कॉस्मोस कोऑपरेटिव बैंक, एनरिचिंग लाइफ.
4: यार सच बताऊं, अभी तो गर्मियां शुरू हुई है और 7,000 रुपए का बिजली बिल भी आने लगा. वाइफ कब से बोल रही है सोलर पैनल लगवाने के लिए, बोलती है सरकार सब्सिडी भी दे रही है. मैंने जिनको पूछा सबका बिजली बिल 0 आ रहा है, इस बार तो लगवा ही देता हूँ. जब बिजली मुफ्त मिलती है तो ले क्यों नहीं रहे भाई, आप भी लगवा ही दो. पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, जुड़ने के लिए रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. माजी पंतप्रधान एच डी देवगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग यांच्यासह अनेक सदस्यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2, तर मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममधल्या प्रत्येकी 1 जागेसाठी निवडणूक होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना 1 जून रोजी जारी केली जाईल. मतदान आणि मतमोजणी 18 जून रोजी होईल. दरम्यान आयोगानं महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधल्या राज्यसभेच्या प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार आणि ऑल इंडिया अण्णा द्रमुकचे खासदार सी व्ही षणमुगम हे नुकतेच राज्य विधानसभेवर निवडून आल्यामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. या निवडणुकीसाठीही देखील 18 जून रोजी मतदान होणार आहे. आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमांच्या सुरक्षेकडे केवळ एक स्वतंत्र कार्य म्हणून न पाहता एक व्यापक प्रादेशिक जबाबदारी म्हणून पाहिलं गेलं पाहिजे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज सीमा सुरक्षा दलाच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. अनेक प्रकारच्या त्रुटी आणि आव्हानं असूनही या दलानं सातत्यानं देशाची प्रतिष्ठा जपली असल्याचं ते म्हणाले. राज्य पोलीस, केंद्रीय सशस्त्र दले, गुप्तचर संस्था आणि स्थानिक प्रशासन यांनी चांगला समन्वय राखण्याचं आवाहन शहा यांनी यावेळी केलं. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस आज साजरा होत आहे. जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आणि सर्व सजीवांसाठी शाश्वत भविष्य घडवण्यासाठी एकत्र येण्याचा संकल्प यानिमित्तानं करण्यात येत आहे. जागतिक परिणामासाठी स्थानिक पातळीवर कृती करा ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. नागरिकांनी प्रत्येक जीवांच्या सामायिक भविष्यासाठी मदत करावी असं आवाहन केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं आहे. जैवविविधतेचा ऱ्हास थांबवण्यासाठी प्रत्येकाला कृती करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. समृद्ध जैवविविधता हे शाश्वत विकासाच्या अनेक आव्हानांवरील उत्तर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आधुनिक भारताचे जनक, स्त्री सक्षमीकरणाचे पुरस्कर्ते, ब्राह्मो समाज संस्थापक राजाराम मोहन रॉय यांना आज जयंतीदिनी अभिवादन करण्यात येत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी राजाराम मोहन रॉय यांना आदरांजली वाहिली. सतीप्रथेसारख्या अमानवी रूढी, अंधश्रद्धा आणि सामाजिक कुप्रथांविरुद्ध लढा देत त्यांनी आधुनिक भारताच्या पायाभरणीला बळ दिलं. त्यांची प्रगतीशील विचारसरणी, समाज सुधारणेसाठीचं समर्पण आणि दूरदृष्टी देशवासियांना सदैव प्रेरणा देत राहील असं राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच कार्यान्वित होत असलेल्या या प्रकल्पामुळे जिल्हा देशातलं महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उद्या आणि परवा शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनाचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. रॉकेट आणि क्षेपणास्त्र हे या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण असेल. आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर नांदेड महापालिकेत आज आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत नांदेडमधील धोकादायक होर्डिंग आणि इमारतीवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी दिले. शहरात नालेसफाईची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पुरामुळे 2773 घरे बाधित होतात. या सर्व घरांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. राज्य शासनातर्फे युवकांना संयुक्त संरक्षण सेवा CDS या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं आहे. सैन्य दल, नौदल आणि वायुदलामध्ये भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात येते.

15 जून 2026 ते 28 ऑगस्ट 2026 या कालावधीत नाशिक इथल्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात हा अभ्यासक्रम घेण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 3 जून रोजी मुलाखतीस हजर राहण्याचं आवाहन कार्यालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

0: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होतं. एका चुकीमुळे आयुष्य दूर जातं. मद्यपान करून गाडी नको रे धरू, आईबाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा, आपलेच लोक वाट पाहती घरा.
1: अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निको

क्रिस्टोर टुरिडेस यांच्या द्विपक्षीय चर्चा, 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान, ओदिशामधल्या गांजम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी, आणि महाराष्ट्रात विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुडिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोटुडी यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलं. त्यानंतर भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी निकोस यांची भेट घेतली. यावेळी भारत सायप्रस देशातील संबंध तसंच भारत युरोपियन संघ सहकार्याबाबत निकोस यांनी व्यक्त केलेल्या सकारात्मक भूमिकेचं जयशंकर यांनी कौतुक केलं. सायप्रसचे अध्यक्ष निकोस उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळासह 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. या प्रतिनिधी मंडळात सायप्रसचे काही मंत्री आणि उद्योजकांचा समावेश आहे. सायप्रसच्या अध्यक्षांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. आज सकाळी निकोस नवी दिल्लीत दाखल झाले त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री अजय टमाटा यांनी त्यांचं स्वागत केलं. आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत. निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक काल नवी दिल्लीत झाली. या बैठकीत राहणीमान सुलभता आणि व्यापाराला चालना देण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशातून दिली. याच बैठकीत विकसित भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न अधिक काटेकोर कसे करता येतील यावर देखील चर्चा झाल्याचं या संदेशात नमूद केलं आहे. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णाद्रमुकचे नेते सेवी षणमुखम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. IRCTC हॉटेल घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांचे कुटुंबीय आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं 9 जूनपर्यंत पुढे ढकलला आहे. या प्रकरणी CBI गुन्हा नोंदवला होता. याचा तपास ED अर्थात सक्तवसुली संचालनालय करत आहे. 2004 ते 2009 या कालावधीत लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना IRCTC हॉटेल चालवण्याची कंत्राटं देताना अनियमितता झाल्याचा आरोप ED केला आहे. विहित प्रक्रियेचं पालन न करता हॉटेलची देखभाल करण्याचं कंत्राट एका खासगी कंपनीला दिलं होतं. या कंपनीचे संचालक लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय होते. या बदल्यात यादव यांच्या कुटुंबियांशी आणि सहकाऱ्यांशी संबंधित एका बेनामी कंपनीनं 3 एकर जमीन संपादित केली असंही ED म्हटलं आहे. या प्रकरणात लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, पुत्र तेज प्रताप आणि तेजस्वी यादव आणि मुलगी मीसा भारती आणि हेमा यादव हे आरोपी आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू

मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. बसने ऑटोरिक्षाला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. ही बस बेहरामपूर इथून पुरुषोत्तमपूरला जात होती. जखमींवर उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला, यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक आर एम रामानुज यांनी सांगितलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आजपासून 2 दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी आज जोधपूर इथं विविध रेल्वेसेवांचं उद्घाटन केलं. त्यानंतर ते जोधपूरहून जालोरला जाणार असून तिथे ते भूज नवी दिल्ली रेल्वेसेवेचा शुभारंभ करणार आहेत. पालीमध्ये अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू झालेल्या पुनर्विकास कामांचा ते आढावा घेतील. येत्या 26 मे रोजी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नवी दिल्लीत होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिनियो, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत क्वाड देश मुख्य क्षेत्रांमधल्या सहकार्यावर विचारांची देवाणघेवाण करतील आणि सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतील. इंडो पॅसिफिक क्षेत्रातल्या घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही ते चर्चा करतील. या दौऱ्यादरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांच्यासोबत त्यांच्या द्विपक्षीय बैठका होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही ते भेट घेण्याची शक्यता आहे. सीबीएसई माध्यमातल्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा सक्तीच्या नव्या धोरणाच्या विरोधात आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आज बाजू मांडली. 2020 दिल्ली दंगलींच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला विद्यार्थी नेता उमर खालिद याला दिल्ली उच्च न्यायालयानं 3 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश न्यायमूर्ती प्रतिभा सिंग आणि मधू जैन यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. आईची शस्त्रक्रिया असल्यानं उमर खालिदला 1 जून ते 3 जून दरम्यान जामीन दिला आहे. देशाच्या काही भागात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा तर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तसंच महाराष्ट्रात विदर्भात आज आणि उद्या उष्णतेसाठीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तर दिल्ली, हरियाणा, चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, राजस्थान, तामिळनाडू, पुद्दुचेरी, काराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगाल, ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ होईल आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. उत्तर भारताचा काही भाग, हिमालयाजवळचा पश्चिम बंगालचा भाग, कर्नाटकचा दक्षिणेकडचा भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. श्रीलंकेत नैऋत्य मोसमी वारे हळूहळू स्थिरावत असल्यानं या द्वीपराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल सबर गंबुमा आणि वायव्य प्रांताच्या काही भागात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. आणि महाराष्ट्रात विदर्भ तसंच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: हाय हॅलो नमस्कार श्रोते हो आणि शुभ दुपार. आपण ऐकत आहात 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि मी तुमचा मित्र RJ प्रफुल्ल आचरेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मी चला दोस्त हो बोलू काही या आपल्या आवडत्या कार्यक्रमात.
2: जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही.
3: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही.

0: रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो, बोलू काही।
1: चला दोस्त हो, आयुष्यावर बोलू काही।
2: चला दोस्त हो, आयुष्यावर बोलू काही असं म्हणत आज खऱ्या अर्थानं आपण सुरुवात करणार आहोत पुन्हा एकदा एका नव्या विषयाला। तर आज ज्यांचा आहे वाढदिवस त्यांना आधी सगळ्यात आधी मनापासून शुभेच्छा। आणि आज आपण चला दोस्त हो बोलू या काही या आपल्या कार्यक्रमात या आपल्या विषयावर एक नवीन चर्चा करणार आहोत ज्याच्याशी निगडीत आहे कुठला विषय आहे तर बघूया कोण आधी अचूक उत्तर देतं। आधी सगळ्यात आधी मी तुम्हाला कोडं विचारणार आहे, ओके? तर चला लक्ष देऊन ऐका, बघूया काय आहे कोडं। तर मी मानतो मानवाला माझा मित्र, मी मानतो मानवाला माझा मित्र, पण मानव मानत नाही मला माझा मित्र। मी आहे वेगवेगळ्या रूपात सर्वत्र, मला पाहुणे सुखावतात तुमचे नेत्र। लहान मुलं रेखाटतात सुंदर माझं चित्र, पण माझी अवस्था केलीये माणसांनी मात्र विचित्र। आता सांगा पाहू मी कोण? आता खाजवा डोकं आणि झटपट पटापट सांगा मला उत्तर। आपला व्हॉट्सअप संदेश करण्यासाठी क्रमांक आहे 86 57 66 10 71 आणि कॉल करण्यासाठी क्रमांक आहे 45 15 41 32 45 15 41 33 आणि आपला STD कोड आहे 02 2। जरा डोकं चालवा आणि सांगा उत्तर पटापट।

तर बऱ्याच श्रोत्यांनी आपल्याला उत्तरं सांगितलेली आहेत. त्यातल्या त्यात दत्तात्रय ठाकूर, नीलांबरी कुलकर्णी, दशरथ कदम, माधुरी रामदास पवनेकर, गौतम भिंगारडे, शिल्पा तोडणकर आणि शुभलक्ष्मी अशा बऱ्याच श्रोत्यांनी आपल्याला अभिप्राय कळवलेला आहे किंवा आपल्याला त्यांनी उत्तरं सांगितलेली आहेत. तर उत्तर आहे निसर्ग, आणि त्याच निसर्गावर आधारित आजचा दिनविशेष आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन, जो 22 मे रोजी सर्वत्र साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र UN द्वारे जगभरात साजरा केला जातो. जैवविविधतेचे महत्व पटवून देणे, तिचे रक्षण करणे आणि मानवी कृतींमुळे पर्यावरणाऱ्या होणाऱ्या नुकसानाबाबत जनजागृती करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. वृक्ष, नद्या, पर्वत, पशुपक्षी आणि ऋतू हे निसर्गाचे अविभाज्य घटक आहेत, जे आपल्याला शुद्ध हवा, पाणी, अन्न पुरवतात. निसर्ग आपला खरा मित्र असून तो निस्वार्थपणे आपले पालन पोषण करत असतो. त्यामुळे आपल्या अस्तित्वासाठी आणि विकासासाठी त्यांचं संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे. संत तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

श्रोते हो, किती सुंदर विचार सांगितलेत ना संत तुकाराम महाराजांनी, आणि ते विचार आजही लागू होतात आपल्या आजच्या काळात. म्हणजे आज आपण 22 मे रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा करतोय, आणि बघा ना त्याच विचाराशी हे सुसंगत असलेलं हे गीत किंवा तो अभंग त्यांच्या या ओळीतून त्यांनी प्रकट केलेला. तर आपण मानवजातीने कितीही तंत्रज्ञान विकसित केलं आणि त्यात कितीही प्रगती केली तरी निसर्गाच्या पुढे कोणीच जाऊ शकत नाही. म्हणजे बघा ना, पाणी, अन्न, औषधे, कपडे, इंधन, निवारा यासाठी आपण पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहोत हे आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणजे जैवविविधता हे निसर्गाचं एक जाळं आहे. जैवविविधता हा शब्दच मुळात जीवन आणि विविधता या दोन शब्दांपासून बनला आहे. जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील अफाट विविधता. यात सूक्ष्म जीवांपासून ते महाकाय प्राण्यांपर्यंत आणि छोट्या वनस्पतींपासून ते घनदाट जंगलापर्यंत सर्व सजीवांचा समावेश होतो. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ही साखळी अत्यंत आवश्यक आहे. जर यातील एकही घटक नष्ट झाला ना, तर संपूर्ण साखळी धोक्यात येऊ शकते. त्यामुळे पर्यावरण संतुलन टिकवण्यासाठी प्रत्येक सजीवाला, अगदी कीटकापासून ते हिंस्त्र प्राण्यांपर्यंत, सगळ्यांना जपणं महत्त्वाचं आहे आणि निसर्गाचं संवर्धन करणं महत्त्वाचं आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जीत और टीबी की हार।
1: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
2: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
0: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: श्रोते हो, हल्ली वातावरण बघता किंवा हल्लीचा माहोल बघता, या उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला असं जाणवतं का हो की किती ऊन वाढलंय, किती उन्हाळा वाढलाय, आणि मध्येच या उन्हाळ्यात पाऊससुद्धा येतोय किंवा पाऊससुद्धा पडतोय, असं का होतंय याचा कधी विचार केला आपण? म्हणजे बघा, मानवाच्या या वाढत्या हस्तक्षेपामुळे आज संपूर्ण पृथ्वीवरील जैवविविधता गंभीर संकटात सापडली आहे। शेती, रस्ते, शहरे आणि कारखाने उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगले तोडली जात आहेत, त्यामुळे प्राण्यांचे व पक्ष्यांचे नैसर्गिक घरं नष्ट होत चालली आहेत। हवा, पाणी आणि जमिनीच्या वाढत्या प्रदूषणामुळे अनेक जलचर आणि सूक्ष्मजीव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। आपल्या या वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे अनेक प्रजाती या नवीन वातावरणाशी जुळवून घेऊ शकत नाही आहेत आणि त्यामुळे त्या लुप्त होत चालल्या आहेत। त्याचबरोबर प्राण्यांची कातडी, दात, शिंगे इत्यादींसाठी होणारी शिकार, तस्करी, या नैसर्गिक संसाधनांचा अनिर्बंध वापर जैवविविधतेसाठी घातक आहे। आजच्या आधुनिक युगात माणूस स्वार्थासाठी निसर्गाचा विनाश करतोय। जंगलतोड, प्रदूषण आणि औद्योगिकरणामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे। हवामान बदल, पूर आणि दुष्काळासारख्या समस्या निर्माण झाल्यात, ज्यामुळे मानवी अस्तित्वालाच धोका निर्माण झालाय। निसर्ग आहे म्हणून आपलं अस्तित्व आहे, त्यामुळे झाडे लावणे, पाणी वाचवणे आणि प्रदूषण कमी करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे। आपण निसर्गाचं रक्षण केलं तरच निसर्ग आपलं रक्षण करेल, इतका हा साधा सोपा उपाय आहे। निसर्ग हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे। निसर्गाच्या कुशीत वेळ घालवल्याने मनाला एक विशेष समाधान मिळते। आपल्या भावी पिढीसाठी सुंदर निसर्गाचं संवर्धन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। तर विचार करा आणि तो अंमलात आणा, कारण हा निसर्ग आहे म्हणून आपण आहोत। आणि खऱ्या अर्थानं आपली ही जी मातृभूमी आहे, आपला जो देश आहे, तो सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी आपल्याला निसर्गाचं संवर्धन करणं तेवढंच गरजेचं आहे।

श्रोते हो, जैवविविधतेचे रक्षण करणं ही काळाची गरज आहेच. यासाठी आपण कोणती पावले उचलू शकतो तर वृक्षारोपण करणं, जंगलतोड थांबवणं, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये यांची निर्मिती करून वन्यजीवांचे रक्षण करणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं आणि प्रदूषण रोखणं, जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत पथनाट्य शिबिर राबवून समाजात जनजागृती निर्माण करून शाळेत मुलांच्या निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करून या सगळ्या प्रकारे काय होईल तर लहान मुलांमध्ये निसर्गाची आपुलकीची भावना आणि प्रेम वाढेल. शेवटी जैवविविधता दिन हा फक्त एका तारखेचा उत्सव नाही आहे, तर तो आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. 365 दिवस, कारण निसर्गाचा आपण भाग आहोत, हा जो महत्त्वाचा उद्देश आहे तोच याच दिवशी आपण साजरा केला किंवा करायचा आहे दर दिवशी, तरच आपला निसर्ग हा खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम होईल आणि तेवढाच आपला भारत देश खऱ्या अर्थानं पुढे जाईल. चला, 3 वाजता आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या. आता वेळ झाली आहे इथेच थांबायची.

आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती

0: संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळपास दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असून उभय देशांमधील विश्वास अधिक दृढ झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
1: भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी है. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिडेस यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टो डुली यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत. निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये देशात आपला ठसा उमटवत आहे. नवीन उद्योग, तंत्रज्ञान आणि डाटा सेंटर आधारित व्यवसाय उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र ही एक मजबूत परिसंस्था बनत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये इमॅजिनेक्स 2026 या कार्यक्रमात मुलाखतीत ते बोलत होते. 2015 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे 14 लाख कोटी रुपये होती, जी आज 54 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे 2030 $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगाने सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधील प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणुकी निवडणूक आयोगाने आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते CV षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठी 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल, डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्याने मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल, डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी यावेळी केलं. देशभरात गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक परीक्षांचे पेपर फुटले. त्यातही नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील तर त्याला केंद्र सरकारच जबाबदार असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं केली. संवेदनशील पदांवर बसलेल्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी दिसत नाही. डिझेल पेट्रोलचा तुटवडा, खतांचा अपुरा साठा अशा अनेक समस्यांचा देश सामना करत आहे. मात्र सरकारचं लक्ष तरुणांचे ट्विटर हँडल बंद करण्याकडे असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज नागपूर शहरात जोरदार आंदोलन केलं. नागपूर शहरातल्या व्हरायटी चौकात मेलोडी चॉकलेटचं वाटप तसंच जोरदार घोषणेबाजी करत आंदोलनकर्त्यांनी यावेळी सरकारची खिल्ली उडवली. पेट्रोल, डिझेल तसंच गॅस सिलेंडरसह दैनंदिन गरजेच्या वस्तू महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्याबद्दलचा रिजेक्टेड माल हा शेरा म्हणजे संसदीय लोकशाहीबद्दलचं अज्ञान असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. अशा प्रकारचा आरोप करून फडणवीस यांनी त्यांची बौद्धिक दिवाळखोरी उघड केली असल्याचं सावंत यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला, यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र या महिलांचा मृत्यू एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी झाला की वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कविता मुहुर्ले, अनिता मुहुर्ले, सुनीता मुहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक आर एम रामानुजन यांनी सांगितलं. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वनविभागानं केलं असून कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असं सांगितलं आहे. मुंबई अॅक्वा मेट्रो लाईन 3 आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे सुमारे अर्ध्या तासासाठी बंद पडली होती. यासंदर्भात मेट्रो प्रशासनानं कोणतीही घोषणा न केल्यानं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मेट्रो सेवा बंद पडल्याबाबत कोणतीही उद्घोषणा केली जात नसल्याने अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. हा बिघाड दुरुस्त केला असून आता ही सेवा सुरळीत सुरू झाल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. मात्र हा बिघाड नेमका कशामुळे झाला याचा उल्लेख केलेला नाही. मुंबई विद्यापीठाच्या बीएमएस अभ्यासक्रमाच्या 3रा वर्षाचा अर्थात 6व्या सत्राचा निकाल काल जाहीर झाला. या निकालाची टक्केवारी 83.47% इतकी असल्याचं मुंबई विद्यापीठानं कळवलं आहे. विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट भारतीय हवामान विभागानं दिला आहे. दिल्ली, हरियाणा आणि चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, राजस्थान, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर पश्चिम बंगाल, ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलीडेस यांच्या द्विपक्षीय चर्चा, विविध क्षेत्रातला सहकार्य मजबूत करण्यावर भर, राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान, राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती, आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणीच्या मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार श्रोते हो, 3:10 झालेली आहेत आणि आपण ऐकत आहात 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि मी तुमचा मित्र प्रफुल्ल आचरेकर सप्तरंगी साथ ह्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून करतो स्वागत. तर आज आपण मराठी वेब विश्वात चर्चेत असलेल्या वेब सिरीज बद्दल बोलणार आहोत. मराठी चित्रपट सृष्टीतील परफेक्ट कपल म्हणून ज्यांची ओळख आहे अशी मराठमोळी जोडी आपल्याला बघायला यात मिळणार आहे. आणि ती जोडी कोणती आहे तर अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत. आता ती कोणती वेब सिरीज आहे, तिचं नाव काय आहे, त्या वेब सिरीजचं नक्की काय उलगडत जाणार आहेत गंगोरे हे नक्कीच सांगणार आहे. पण त्याआधी ऐकू एक सुंदर

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: तर श्रोते हो, आज सप्तरंगी साथ मध्ये मी बोलणार आहे वेबसिरीज बद्दल. तर कोणती आहे वेबसिरीज त्याच्याबद्दल तुम्हालाही उत्कंठा लागलेलीच आहे. तर तिचं नाव आहे हे काय नवीन. नावातच काहीतरी वेगळंपण आहे की नाही, म्हणजे नावाप्रमाणेच कथानक सुद्धा नवीन आणि आत्ताच्या पिढीला रिलेटेड करणार आहे. विशेष म्हणजे लग्न झालेल्या जोडप्यांसाठी, खास करून नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी ही तर मेजवानीच आहे. या सिरीजमध्ये उलगडतो महत्वाकांक्षेचा प्रवास. 8 भागांची ही मालिका प्रामाणिक आणि उत्कृष्ट अभिनयानं सजली आहे. मान्य आहे की हल्लीचा प्रेक्षक वर्ग हा रक्तरंजित कथा, हाणामारी, खून, गुन्हेगारी या सगळ्या OTT विश्वात रमलेला आहे. तरीही अधूनमधून दाखवला जाणारा फॅमिली ड्रामा हा सुद्धा प्रेक्षकांची वाहवा मिळवतोय. आणि हेच काय आहे खऱ्या अर्थानं हे काय नवीन या वेबसिरीजमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी म्हटलं तसंच, नुकतंच लग्न झालेल्या किंवा लग्नाला अनेक वर्ष झालेल्या जोडप्यांना त्यांच्या

जीवनात भेडसावणाऱ्या सगळ्या समस्यांचं जिवंत चित्रण यात करण्यात आलंय. काहीतरी निर्माण करण्याचा महत्वाकांक्षेचा प्रवास या सिरीजमध्ये उलगडत जातो आणि परफेक्ट वाटणारं कपल खरंच परफेक्ट असतं का हा प्रश्न मात्र आपल्याला पडतो.

तर श्रोते हो, या वेबसिरीजची काय कथा आहे हे जाणून घ्यायला तुम्हालाही उत्सुकता लागलेलीच आहे. तर या कथेची नायिका म्हणजे रमा, म्हणजेच अभिनेत्री प्रिया बापट, आणि नायक आदित्य म्हणजेच अभिनेता उमेश कामत. या नवरा बायकोच्या आयुष्याभोवती हे कथानक फिरतं. पुण्यात राहणाऱ्या एका सुखी जोडप्याची ही कथा, सुखी या अर्थाने की आर्थिकदृष्ट्या सुखी हा, पण मानसिकदृष्ट्या मात्र अस्थिर आहे. यांचं नातं प्रेमळ आणि सहज आहे. आदित्यचा हलका फुलका स्वभाव आणि त्याचा कडक म्हणण्याचा जो अंदाज आहे तो या नात्याला एक गोडवा देतो. पण जसं प्रत्येक नात्यात होतं तसं इथेही काही न बोललेले प्रश्न हळूहळू समोर येऊ लागतात. स्वतःचं घर, करिअर आणि एक सुखी संसार असं सर्व काही सुरळीत असताना रमा अचानक जाहीर करते की ती 4 महिन्यांच्या सबॅटिकल लीव्हवर जाते, कारण तिला फॅशन डिझायनर म्हणून एक नवीन बिझनेस सुरू करायचा आहे. एका वाक्यात गोष्ट सांगायची झाली तर 40 आलेली स्त्री नेहमीच्या रुटीनला कंटाळून त्यापासून फारकत घेऊन काहीतरी नवीन करू पाहते. आता वन लाईन जरी ही असली तरी यात मात्र एक ट्विस्ट आहे का? काय ट्विस्ट हे जाणून घेणार आहोत, पण त्याआधी ऐकूया एक सुंदर गाणं.

0: नमस्कार, मी उमेश कामत. दिवसाची सुरेल मराठी गाण्यांनी सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झवर ऐकत रहा, आनंद घेत रहा.
1: नक्कीच सगळेजण आपले श्रोते आनंद घेत आहेत. आणि या वेबसिरीज मधला जो ट्विस्ट आहे तो थोडासा गंभीर आहे. तर हा काय ट्विस्ट आहे? तर रमा आणि आदित्य यांच्या लग्नाला 10 वर्ष झाली आहेत. रमाच्या आई वडिलांना नातवंडांची आस लागलेली आहे. पण रमा आणि आदित्य यांनी एक वैयक्तिक निर्णय घेतलाय, आणि तो निर्णय म्हणजे त्या दोघांना मूलच नकोय. आणि हाच तो ट्विस्ट जो संपूर्ण सिरीजचा गाभा आहे. हल्लीच्या पिढीतील लग्नानंतरच्या वाढत्या समस्या आणि कुटुंबावर होणारा त्याचा परिणाम या द्वंद्वावर आधारित असलेली वेबसिरीज म्हणजे हे काय नवीन. जाणून घेणार आहोत अजून पुढे कथा आणि त्यातील किस्से, पण एका सुंदर गाण्यानंतर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: तर श्रोते हो, रमा नोकरी सोडून स्वतःच्या कपड्यांचा ब्रँड सुरू करण्याचा निर्णय घेते या सगळ्या घटनेमध्ये. मात्र या नव्या प्रवासात तिच्या मनात आत्मविश्वासाऐवजी शंका अधिक वाढताना दिसतात. घरगुती पातळीवरही रमाला आधार मिळताना दिसत नाही. यात तिला तिच्या नवऱ्याची म्हणजे आदित्यची आणि तिला तिच्या बाबांची म्हणजे अभिनेते उदय टिकेकर यांची साथ असते. पण तिच्या या निर्णयाबाबत आई म्हणजे अभिनेत्री शुभांगी गोखले या नाखुश असतात. कारण तिचे ते टिपिकल विचार मुलीला प्रोत्साहन देण्याच्या आड येत असतात. आईच्या मते सेट असलेलं करिअर सोडून आवड जपण्याच्या मागे धावू नये अशी तिचं म्हणणं असतं.

राजकारण या मताला रमा अमान्य करते आणि त्याच पदोपदी ती सूचित करत असते आई की या सिरीजमध्ये आईच्या तोंडी असलेलं जे वाक्य आहे या वाक्यामध्ये आई म्हणते की या वयामध्ये आयुष्याची घडी बसवायची की बसलेली घडी मोडायची आणि किती न्यूक्लिअर जगणार आहात तुम्ही हा पालकांच्या मनातील काळजी दर्शवणारा संवाद आत्ताच्या पिढीला म्हणजे जोडप्यांना लागू पडतो. अखेरीस रमा तिचा ब्रँड सुरू करते. आईचे विचार बदलतात का? रमा आदित्य यांचं सहजीवन, कोणकोणती वळणं पुढे घेऊन जातात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या सिरीजमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सिरीज पाहताना अनेकदा गोंधळ होतो, मात्र पुढचा प्रसंग हा गोंधळ सावरतो.

0: नमस्कार, मी केदार शिंदे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. मस्त मस्त गाणी, गप्पा, मुलाखती याचा आनंद जरूर घ्या. ऐकत रहा FM रेनबो.
1: तर श्रोते हो, या सगळ्यात रमाचा लांबचा भाऊ निखिल, अभिनेता सुयोग गोंधे याची लिव्ह इन पार्टनर असणारी साक्षी, अभिनेत्री राजसी भावे, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. साक्षी तर झोकून देऊन काम करतेच, पण या सगळ्यात आदित्यच्या मते परफेक्ट फॅमिली असलेले गौरी, अभिनेत्री तन्वी कुलकर्णी आणि स्वप्नील म्हणजे अभिनेता ओमकार गोवर्धन हे जोडपं आपल्या लहान बाळासोबत त्यांच्या शेजारी राहायला आलेलं असतं. ते कुटुंब रमा आणि आदित्य या दोघांनाही भावतं. रमा आणि आदित्य यांचं सहजीवन दाखवताना आई, बाबा, निखिल, साक्षी, गौरी, स्वप्नील या जोडप्यांची आयुष्य समांतरपणे दाखवण्यात आली आहेत. ही सिरीजची जमेची बाजू म्हणता येईल. एका जोडप्यावर लक्ष केंद्रित करताना त्यांच्या परिघातील इतरांच्या आयुष्यातील संवेदनशील प्रसंग अतिशय सुरेखपणे हाताळण्यात आलेले आहेत. यासाठी लेखक दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांचं कौतुक करावंसं वाटतं. आईबाबांच्या मुलीकडून असलेल्या अपेक्षा, निखिल साक्षी यांच्या नात्यातील खास खळगे, गौरी स्वप्नील यांच्या आयुष्यातील चढउतार, असं सगळं काही आपल्याला यात पाहायला मिळतं.

तर श्रोते, आपल्याला बरेच जोडले गेलेले आहेत या संपूर्ण सप्तरंगी सातच्या निमित्तानं. काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, काही अभिप्राय आलेले आहेत, तर तेही आपल्याला वाचून दाखवणं गरजेचं आहे. सुनील स्वप्नील जोशी रत्नागिरीवरून म्हणत आहेत, कार्यक्रम खूप सुंदर चाललेला आहे, गाणी खूप सुंदर आहेत. सुरेश काशीनाथ पाटील शुभदुपार म्हणत आहेत, शुभदुपार. हरिश्चंद्र पाटीलसुद्धा म्हणत आहेत की शुभदुपार, कार्यक्रम खूप सुंदर सुरू आहे आणि सगळ्यांना गाणी आवडत आहेत, मलासुद्धा गाणी आवडत आहेत. खऱ्या अर्थानं हा जो संसाराचा गाडा आहे प्रत्येक पतीपत्नींचा, यात सुखाचं गाणं आणि दुःखाचं गाणं हे समरस होऊन गायचं असतं आणि तोच खऱ्या अर्थानं संसार असतो असं म्हणतात. अनेक श्रोते जोडले गेलेले आहेत, आपण त्यांची नक्कीच पुढेही नावं घोषित करू. पण आता पुढे वळूया पुढच्या कथानकाकडे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातील कलाकार कोणकोण आहेत याची उत्सुकता सुद्धा आपल्याला लागलेली असेल. तर सगळ्यांची कामं कलाकारांची फार उत्तम झालेली आहेत. अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्या कामाविषयी जितकं बोलावं तितकं कमी आहे. सहज सुंदर आणि प्रभावी अभिनय ही त्यांची खासियत आहेच, पण इकडे आई आणि मुलीतील तणाव, हा नातवंडांसाठी आसुसलेपणा, यातली जी बाजू त्यांनी मांडली आहे ती फार उत्तम आहे. त्यानंतर अभिनेते उदय टिकेकर यांनी खंबीरपणे मुलीला प्रोत्साहन देणारे वडील हे फार सुंदरपणे साकारलेले आहेत. आणि त्याचबरोबर प्रिया बापट आणि उमेश कामत हे तर माझे पर्सनली ऑल टाईम फेवरेट कपल आहेतच. प्रिया उमेशची केमिस्ट्री पुन्हा एकदा छान जमून आलेली आहे. त्यानंतर इतर कलाकारांनी सुद्धा तेवढ्याच ताकदीचं काम केलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लेखक दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी आत्याच्या पिढीला साजेशी चकचकीत आणि कूल म्हणवली जाणारी जीवनशैली या सिरीजमध्ये दाखवली आहे. लेखक दिग्दर्शक अशा दोन्ही जबाबदाऱ्या वरुण नार्वेकर यांनी चोखपणे बजावलेल्या आहेत. एकंदरीत भट्टी मस्त जमली आहे. ही सिरीज तुम्हाला हसवेल, रडवेल, पडद्यावरची आई मुलीतील नोकझोक पाहायला मिळेल आणि आपल्या आईशी उडालेले खटकेसुद्धा आपल्याला आठवतील. तर कधी नवरा बायकोच्या नात्यातील प्रेमाची आठवणसुद्धा तुम्हाला यात बघायला मिळेल.

काय मग प्रेमात पडलात की नाही, आणि जर पडला नसाल तर पडा, लग्न करा, आणि खऱ्या अर्थानं लग्नाचा हा संसाराचा जो अनुभव आहे तो प्रत्येकाने घ्या. प्रत्येकाचा अनुभव हा वेगळाच असतो नक्कीच, पण या सिरीजच्या माध्यमातून आपल्याला अनेक अनेक अनेक गोष्टी बघायला मिळतात, शिकायला मिळतात. तर या जोडीची जी कमाल आहे ती आपल्या या वेबसिरीजमधून दिसलेली आहे किंवा दिसते, आणि ताजा जो लुक आहे, याचा दृष्टिकोन जो आहे, तो मला वाटतं परफेक्ट आहे. ही वेबसिरीज खऱ्या अर्थानं बिंज वॉच करायला काहीच

हरकत नाही, आपल्याला खऱ्या अर्थानं भाग पाडेल. पण ओव्हरऑल मला खूप आवडली, खूप रिलेट झाली. करिअरच्या वयाच्या एका टप्प्यावर आलेलं साचलेपण पोकळी दूर करण्यासाठी काहीतरी नवीन करू पाहणाऱ्या जोडप्याचं हे एक वेगळंपण आहे आणि प्रत्येकाला ते रिलेटेड होईल. आता वेळ झाली आहे खरं तर सप्तरंगी साथमध्ये आजच्या या संपूर्ण वेबसिरीजच्या चर्चेला पूर्ण विराम द्यायची, कारण 3:58 आपण बातम्या ऐकणार आहोत आणि पुन्हा एकदा 4 वाजता आपण सांजेच्या परीत भेटणार आहोत. तोवर ऐकूया हे सुंदर गाणं.

विसरूनी जा काल काय झाले, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा, दिल खुला।

आता ऐकूया आजच्या ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस किस्ट्रो डोली डेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथे आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाच्या सहाय्यानं महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये देशात आपला पहिला ठसा उमटवत आहे. नवीन उद्योग, तंत्रज्ञान आणि डाटा सेंटर आधारित व्यवसाय उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र ही एक मजबूत परिसंस्था बनत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये इमॅजिनेक्स 2026 या कार्यक्रमात या मुलाखतीत ते बोलत होते. चंद्रपूर इथे तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्याने दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या, त्यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला, यात त्यांचा मृत्यू झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 232 अंकांची वाढ झाली आणि तो 75,415 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 65 अंकांची वाढ नोंदवत 23,719 अंकांवर बंद झाला. या होत्या आजच्या ठळक बातम्या. धन्यवाद.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार मंडळींनो, सांजेच्या पारीत मी तुमचो लाडको बाबलो तुमचा मनापासून स्वागत करतोय. आणि पोरांपासून थोरांपर्यंत सगळ्यांका कोपरापासून दंडवत घालतोय. तर तशी तुमका सांगूची गरज नाही, पण तरी पण सांगतलंय. तुम्ही ऐकतास 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी तुमच्या लाडक्या बाबल्यासोबत. तर हातात घ्यावा आता चहाचो कप आणि बाबल्याचे गजाली ऐकत राहा गप.

हा के राघव कुमार म्हणतात पहिल्याच गाण्यान चायचो कप खडकवल्यान. बाबल्याचे गजालीच तसे असत, त्यामुळे चायचो कप काय डोक्या पण खडकताला. तर मागच्या टायमाक मी माझी अर्धी स्टोरी तुमकां सांगितलंय की माझ्या आवशीन माका मुंबईक धाडल्यान मावळ्याकडे, म्हणजे माझ्या मामाकडे हो, कारण मी रिकाम टेकडो बसलेलंय आणि माझा एकच ब्रीद वाक्य होता ता म्हणजे कोणी निंदा कोणी वंदा पण मोबाईलवर रिळा बघणे ह्यो आपलो एकच धंदा. आता या असल्या माझ्या वागणुकी कंटाळून माझ्या आवशीन माझ्यार आणि माझ्या मोबाईलवर जप्ती आणल्यान आणि माका कान मंत्र दिल्यान की हल्लीच्या काळात नोकरी जर करूची असात तर छोकरी गावतली आणि बेरोजगारांच्या हातात फक्त धुपाटणा येतला. आता तुका काय व्हाया ता तू ठरव. म्हणून मग मी नोकरीच्या शोधात मुंबई गेलाय.

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर, विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: तर संध्या देसाई असा म्हणतात की बाबल्या तुझे गजाली लय भारी असत, असतलेच गजाली शेवटी बाबल्याची असत, म्हणजे काय। आता पुढे पण ऐकू खय गजाली काय काय ते माझे। तर आता जय मी स्टोरी थांबवलेली आहे मागच्या वेळी, थैना सुरू करते आता। तर मी एकदा चो मुंबईक उतरलंय, उतरल्यार खय उतरलंय ह्या नाही विचारतालास हा, तर खय उतरलंय दिवा नावाच्या स्टेशनात। पण त्या स्टेशनार पूर्ण अंधार होतो, एवढो अंधार कसो काय याचो विचार करता करता मग माका आठवला की शाळेत गुरुजींनी आमका मराठी म्हण शिकवल्यानी होती की दिव्या खाली अंधार असतो, त्याचो अर्थ आज माका एवढ्या वर्षां समजलो। मग कशी तरी एका हातात बॅग आणि एका हातात मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडान मी रस्तो काढत मामाच्या घराकडे पोचलंय, गरम पाण्याची आंघोळ केलंय। मग मामाक म्हटलंय, मामा आंब्याची पेटी आणलंय तुझ्यासाठी। ह्या ऐकून किचन मधून मामी धावत धावत इली आणि आंब्याची पेटी बघून मामी मात्र खुश झाली।

0: हा तर वसुमती ठोसर म्हणतात की तू बाबा लय भारी बोलतस. आता काय बाबा कोकणातलो असं मग भारीच बोलतं लय नाही काय. तर ह्या आंब्यान काय काय जादू केल्यान ता आता पुढे तुमका सांगतय. आंबे मस्त आहेत रे भाच्या, मामी आंब्याची भेस खात खात माका म्हणाली. हा हापूसच आहे ना? मी म्हटला होय मामी, फळांचो बापूस म्हणजे आमचो कोकणातलो हापूस. असा ऐकल्यानंतर म्या पण म्हणजे जरा अभिमान वाटलो ना, आपल्या पण कोकणातलो असा हापूस होय की नाही. आणि मग त्याच आनंदान तिनं माका आपल्या ताटातली अर्धी भाकर वाढल्यान. किती ता प्रेम माझ्या मामीचा बघून असा ना मन भरला माझा. माका म्हणाली अरे भाच्या असा अधूनमधून येत जा मुंबईला. मी मनात म्हटलंय कशाक गावावरनं भेटी पोचूक. मामीच्या चेहऱ्यावरचो आनंद बघून माका वाटला अजून मामीक एक सुखद धक्को देऊक होयो. म्हणून मी म्हटला अगे मामी, आता माका अधनामधना मुंबई येऊची गरजच नाही, कारण मी कायमचो तुमच्या दोघांकडे राहूसाठी इलय. मामान तुका सांगितल्यान नाही काय? असा म्हटल्यावर मामीच्या हातातली आंब्याची कोय उडाली आणि मामाच्या ताटात जाऊन पडली. दशावतारातल्या शंकासुरासारखी मामी मामाकडे रागान बघाक लागली. आता या घोर संकटातून देवी आई माझ्या मामाक वाचव गे असा म्हणत मी तिच्याकडे साकडा घातलंय.
1: सत्वर पाव ग मला भवानी.

0: गेला
1: गावी गेला
0: गावी गेला
2: सासराईचा गावी गेला सासराईचा गावी गेला सासराईचा गावी गेला सासराईचा गावी
3: गेला अगं सासरा गावी गेला ना मग हवा पाणी बदलून ताजा तवाना होऊन येईल की
0: कशाला मला छळायला म्हणून मी नवस करते सास

0: जाच करते
1: जाच करते
2: सासू हिची जाच करते सासू हिची जाच करते सासू हिची जाच करते सासू हिची जाच करते।
0: अबे सटवे सून म्हणून घरात आणली आहे राजकन्याला नुसती पलगावर बसाया
1: सासू माझी जाच करते।

0: ननंद माझी फड़फड़ बोलते
1: फड़फड़ बोलते
0: फड़फड़ बोलते
2: ननंद हिची फड़फड़ बोलते ननंद हिची फड़फड़ बोलते ननंद हिची फड़फड़ बोलते ननंद हिची फड़फड़ बोलते
1: मी शाळेत जाणार मला उठल्यावर गरम पाणी फराळ चहा कपडे माझे तयार नकोत का आणि माझे केस किती लांब लचक उगवायला उशीर होतो
0: ननंद माझी फडफड बोलते।

तर बरेच आमचे श्रोते जोडले गेलेले असत. अशोक पाटील वर्ळीवरून ते म्हणतात की मस्त होता कार्यक्रम, आमका हसून हसून पोटात दुखाक लागला. त्याच्यानंतर सुनील स्वप्नील जोशी रत्नागिरीवरून, त्यांना पण ह्यो कार्यक्रम आवडता असं ते सांगतात. त्याच्यानंतर शिल्पा तोडणकर अंधेरीवरून म्हणतात, सांजेच्या पारीक आणखी मालवणी भाषेत कार्यक्रम सादर करणारो आरजे इलो म्हणान बरा वाटला. धन्यवाद. त्याच्यानंतर मंगेश म्हात्रे असा म्हणतात की नमस्कार आरजे, तुमचा ह्या जा काय गझल पुराण असा ता चांगला होता, मन भरून इला, माझा पण मन भरून इला तुमचं यो मेसेज वाचून, आणि बरा वाटला माका पण तुमचे हे छान छान मेसेज तुम्ही आमका पाठवतास आणि आमका सांगतास की आमचो कार्यक्रम खऱ्या अर्थानं आमचा काम कसा होता. तर पुढे वळूया. आता झाला असा की शेवटी एकदाची रात्र संपली, म्हणजे मी झोपलोय आणि त्याच्यानंतर दिवस उजाडलो. इकडे मुंबईत ट्रेनच्या भोंग्यान माणसांका जाग येता, तर आमच्या कोकणात कोंब्याच्या बांगेन माणसांका जाग येता. जसे डोळे उघडले तशी माझी नजर माझ्या आवशीक शोधूक लागली. रोज घराकडे तिच्या मंजूळ आवाजान माका जाग यायची हो. ए बाबल्या, ए माझ्या सोन्या, अरे उठ रे बाबा, अशी प्रेमान उठवायची. पण आता आपण मुंबई कसं याची मात्र माका जाणीव झाली आणि माझं मन मात्र माकाच खाऊक लागला.

0: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर, रसिक हो तुम्ही ऐकताय 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: तर मंडळी, दिव्यावरून आत्माराम खराडे या आमच्या साहेबांनी फोन केलेल्यानी आणि माका म्हणतात की मी दिव्यात रवतोय। चांगलो आ विषय दिव्यातलोच विषय आणि दिव्यातलीच माणसं ऐकतात, चांगली गोष्ट असा। तर पुढे आता माझी काय स्टोरी आहे ती तुमका सांगतोय, कारण माका स्टोरी माझी कंप्लीट करूची आहे। तर नोकरी

च्या निमित्तान का होईना, पण मी एकला चलो रे म्हणत मुंबई दर्शन करूक निघालय. म्हणजे खरा तर मामान माका एका आधी चिठ्ठी दिल्यान ज्याच्यावर कसलो तरी ना पत्तो होतो. म्हणजे मी विचारले त्याका की काय असा या मामा, तर तो असा म्हणालो की तिकडे जॉब वॅकन्सी आहे, त्याचा तो ॲड्रेस आहे. मी पटकन कपडे घातलंय, पावडर तोंडाक लावलंय, केस इंचारलंय, तेवढ्यात मामी इली गरमागरम पोहे घेऊन. मी म्हटला मामी माका नकोत पोहे. मामी म्हणता का काय झालं. मी म्हटला मामी पोहे खाल्ल्यावर माका प्रेशर येता. आता ह्या तिका कसा मी समजवू ह्यो माका प्रश्न पडलो. तिका वाटला बिचारीक डोक्याचो प्रेशर असात, काहीतरी असात, ब्लड प्रेशर असात असा तिका वाटला असात, पण माझो प्रेशर माका माहिती आहे. त्यापेक्षा म्हटला मामी माका कोरो चाय दे गे. त्यांना निदान तरतरी तरी येत. पटकन चायचो घोट घेतलंय, देवाच्या पाया पडलंय आणि निघालंय मी मुंबई दर्शना.

0: हाय नमस्कार, मी अंकुश चौधरी. आपण ऐकत आहोत 107.1 मेगाहर्ट्स वर FM रेनबो. दिवसाची संगीतमय सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. ऐकत राहा आणि आनंद घेत राहा.
1: तर श्रोते हो, मंडळींनो, तुम्ही ऐकता सांजेच्या पारीत बाबल्याचे गजाली आणि विलास झंझणे यांचो आता फोन इलो होतो. ते म्हणाले कार्यक्रम चांगलो होता, चला माझी गजाली ऐकून कोणाचा तरी भला होता ह्या माका ऐकून बरा वाटला. तर आता नोकरीच्या निमित्तान का होईना, पण मी एकला चलो रे म्हणत मुंबई दर्शन करूक निघालंय. आता एवढ्या गर्दीत माका जाऊचा असा ह्यो विचारच माझ्या डोक्यात खाऊ कुटलो. आणि बाहेर पडलंय बघतंय तर काय, बाबा माझ्या काय ती गर्दी आणि काय ती माणसांची घाई. माझ्या काळजात धडकीच भरली हो. मग माका पु ल देशपांडे यांचा वाक्य आठवला. ते असा म्हणाले होते की घड्याळ्याच्या तासाप्रमाणे मिनिट ही मोलाची असतात. म्हणजे घड्याळ्याच्या तासाप्रमाणे मिनिटं ही मोलाची असतात, ते मुंबईत राहिल्याशिवाय कळत नाही. कारण मुंबईकरांचं घड्याळ हे केवळ हाताला बांधलेलं नसून नशिबाला बांधलेलं असतं. आता ह्या टेन्शन घेऊन जायचा कसा ह्यो विचार करून मी पुढे हळूहळू हळूहळू वाट काढत कसो बसो रेल्वे स्टेशनात पोचलंय. पण त्याच्यामध्ये घडला असा की तो सरकतो जिनो असता बघा, सरकतो जिनो हल्ली नवीन झाला वाटतं मुंबईत. आधी नव्हती मुंबईत अशी काही, म्हणजे मी बघितलंय, आधी इलं होते लहानपणी, त्यामुळे आधी काय अशी पायरे नव्हते असे सरकणारे. त्यामुळे झालं काय की आमका सवय नाही गावातल्या माणसांका. मग काय कोणीतरी माका सांगितल्यानं हय पाय ठेवूचो असता आणि हाय हात ठेवूचो असता आणि आपण उभ्या राहायचा. मग ती मशीन हळू हळू हळू हळू हळू आपणाक वरती घेऊन जाता. मी म्हटला ही एवढी भारी मशीन असा तर गावात घेऊन जाऊया काय. म्हणजे कसा नारळाच्या झाडावरून नारळ काढूक बरे, काय वरती चढूची गरज नाही हो. काय कशी वाटली आयडिया माझी, नाही भारी नाही? तुमका काय कळतली माझी आयडिया, पण माझ्या डोक्यात असे विचार चालू असतो तो. पण ह्यो विचार करता करता मी प्लॅटफॉर्मवर पोचलोय. बरीच माणसांची गर्दी दिसत होती, त्यामुळे माणसं आता काय करतलेत कसे चढतलेत ह्यो विचार करता करता तुमची मुंबईची जीवनवाहिनी म्हणजे लोकल ट्रेन येताना माका दिसली.

0: हाय नमस्कार, मी अंकुश चौधरी. आपण ऐकत आहोत 107.1 मेगाहर्ट्स वर FM रेनबो. दिवसाची संगीतमय सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. ऐकत राहा आणि आनंद घेत राहा.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम. आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी.
2: ट्रेन तर इली, पण आता ह्याच्यात चढायचा कसा? ह्यो विचार माझ्या डोक्यात सुरू असताना अहो माका आत जाऊचा, माका आत घ्यावा, माका आत घ्यावा असा ओरडून ओरडून सांगितल्यावर एका भल्या माणसान माका हात दिल्यान आणि मागच्यान माका मागून जोरात ढकलल्यान मग कसो बसो मी ट्रेनच्या आत इलय. पण तुमका खरा सांगते मंडळींनो, शोले पिक्चरमधल्या ठाकूरला गब्बर सिंगने कसो बांधून ठेवलेल्यान तसे माझे दोन्ही हात आणि दोन्ही पायांची हालत झाली होती. काय सांगू, माझा ह्या दुःख माकाच माझा दुःख माहीत होता. त्यात मागून कोणीतरी ओरडाक लागलो, ए भाय आगे चल. मी म्हटला नाय नाय, सेम ठाकूरच्या स्टाईलमध्ये. पण कोणीतरी माझा ह्या दुःख बघून, कोणीतरी माझी अवस्था बघून त्याका त्या माणसाक सांगितल्यान अरे भाय वो कैसा आगे जायगा, नाही जा सकता, नया है वह. मी म्हटला आता सगळ्यांका कळलाचा, या मुंबईत मी नवीन असय, आता काय करणार, आपला दुःख आपल्याक माहिती. पण ही जी गाडी होती ती निघाली हळूहळू हळूहळू स्टेशना करत करत.

गाण्यात जरी कोकणातली गाडी असली तरी आता मी मुंबईत असय आणि मुंबईत असल्यामुळे माझी काय हालत झाली आहे ह्या तुमका सांगूची काय गरज नाही. म्हणजे सगळं तुमका कळलेलं असा, पण तुमका सांगतोय एका स्टेशनार खंय तरी गाडी थांबली, मध्ये काहीतरी गाडीक ब्रेक लागलो, काय झाला माका नाय माहिती. पण मध्येच कोणीतरी एक ग्रुप होतो बसलेलो, त्यांच्यापैकी कोणीतरी गरमागरम समोसे काढल्याने इतवर सगळा ठीक होता. म्हणजे माझ्या तोंडात पाणी इला नाही तो भाग वेगळो, पण त्यांका गरम पण झालेला, समोश्यांका नाही हो, त्या माणसांका गरम झालेला. आणि त्या माणसांचो घाम आणि समोश्याचा त्याल ह्या जा काही एकत्र झालेला, म्हणजे मी माझ्या ह्या डोळ्यां बघत होतं त्यामुळे माका माहीत होता ही व्यथा काय आ, ही परिस्थिती काय आ. त्यामुळे ता तुमका फक्त मी सांगतोय, तुम्ही अनुभवलास नाही आस त्यामुळे तुमका माहीतच नाही आहे, पण मी हा स्वतः प्रत्यक्ष डोळ्यां बघितलेला असे. त्यामुळे त्यांच्यातली जी काय खाण्यातली मजा होती त्या तेलातली आणि घामाची, ही त्यांका त्यांचा माहीत होता बाबा. माका नाही माहिती कसे खात होते, पण ही एक माका विचित्र गोष्ट दिसली. त्याच्यानंतर झाला असा, पुढे जाऊन अजून गरमी वाढतच होती, म्हणजे मुंबईत वाढलेलीच आ गरमी, अजून वाढतली असं म्हणतात सूत्रांच्या माहितीनुसार. पण त्या गरमीत तो वरचा जो फॅन होतो ना तो पण बंद झालेलो. आता फॅन बंद झाल्याच्या नंतर माणसान हवा घ्यायची खाय ना, म्हणजे गर्दीत हवा येत असो माका दिसत नाही खयचो भाग. पण मग माका माझ्या डोक्यात असो विचार येलो की मग ह्या पंख्याचो आणि माझो काहीतरी संबंध असा, म्हणजे माझ्यासारखो सुद्धा या पंख्याचो जीव घुसमाटलेलो असतलो. आणि म्हणूनच मग माझ्या मनात माझ्या आवशीची एक ओळ इली, ती गाण्यातून एका खयची ओळ आती.

कळला ना, म्हणजे माझ्या आवशीचे जे शब्द होते ते या गाण्यातून तुमका माका सांगूचे होते, आणि तशीच माझी परिस्थिती झाली होती मुंबईक येऊन. आता मी काय जास्त वेळ नाही घेतले, कारण आता निरोप घेऊची वेळ इलेली असा तुमच्या सगळ्यांचो, कारण आता बरेच बरेच बरेच आपणा पुढे पण ऐकूचे आहेत. हिंदीची लव्ह यू जिंदगी ही तुमच्यासाठी येणार बरोबर 5 वाजता, पण आता माका देवा निरोप, कारण मी आता पुढच्या कार्यक्रमाक जातलंय, म्हणजे माझ्या नोकरीच्या हो हा, आणि आता पुन्हा भेटूच लवकरच. तोपर्यंत ऐकत राहा आणि ऐकवत राहा FM Rainbow.

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. भारत आणि सायप्रस यांच्यातले संबंध भविष्यात अधिक दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी संयुक्त निवेदनात व्यक्त केला. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळपास दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. कृत्रिम बुद्धिमत्ता हे परिवर्तनाचं प्रभावी माध्यम असून महाराष्ट्र देशातलं AI नवोन्मेषाचं अग्रगण्य केंद्र होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई इथं मुंबई टेक वीक 2026 घोषणा त्यांनी आज केली, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रम 29 आणि 30 मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं होणार आहे. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं. याशिवाय महाराष्ट्र आणि तमिळनाडूतल्या राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णाद्रमुकचे नेते CV षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या, त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला, यात त्यांचा मृत्यू झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: वेलकम बैक दोस्तों. 5 बजकर ठीक 2 मिनट और 5 सेकंड हो चुके हैं और हमारे ये इस वाले स्टूडियो में आज RC आ चुकी हैं. नहीं, मैं रॉयल चैलेंजर की बात नहीं कर रहा हूँ, आज मैं बात कर रहा हूँ चौबे जी की. अबे चौबे जी कौन है आप सोचने लगोगे यार कि भाई हमने तो अभी सुना ही नहीं नाम. तो बहुत जल्दी आप सुनेंगे चौबे जी की आवाज़. अरे चौबे जी कौन है आप जानेंगे बहुत जल्दी FM रेनो 107.1 FM पर. लेकिन आज का ये कारवां जो है 22 मई का होने वाला है कई सारे खूबसूरत लोगों के नाम. फिलहाल आपने सुना अभी मराठी शो को, अब वक्त हो चला है एक खूबसूरत से हिंदी गाने का. इसके बाद में ठीक वापसी करेंगे और जानेंगे शर्लक होम्स की कहानी. और भाई साहब आज IDBD डे भी है. अब आप सोचने लगोगे यार साउथ इंडियन डे कौन सा है ये. मेरी आवाज़ आप पहचानते हैं, नाम बताने की ज़रूरत नहीं है. गाना सुनिए, RC की आवाज़ आपको बहुत जल्द सुनाएंगे.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. चंद्रपूर जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू. आणि महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या नागपूर आयुक्तपदी संदीप जगन्नाथ देशमुख यांची नियुक्ती. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. माजी पंतप्रधान HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग यांच्यासह अनेक सदस्यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपतो आहे. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 तर मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममधल्या प्रत्येकी 1 जागेसाठी निवडणूक होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना 1 जून रोजी जारी केली जाईल. मतदान आणि मतमोजणी 18 जून रोजी होईल. दरम्यान आयोगानं महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधल्या राज्यसभेच्या प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार आणि ऑल इंडिया अण्णा द्रमुकचे खासदार CV षणमुगम हे नुकतेच राज्य विधानसभेवर निवडून आल्यामुळे या जागा रिक्त झाल्या आहे. या पोटनिवडणुकीसाठी देखील 18 जून रोजी मतदान होणार आहे. मुंबई इथं आयोजित इमॅजिनेक्स कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी भर घेत असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्र सध्या देशाची स्टार्टअप आणि युनिकॉर्न राजधानी असून राज्याची अर्थव्यवस्था 54 लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं प्रशासन, उद्योग आणि कृषी क्षेत्रात मोठे बदल घडत असल्याचं त्यांनी नमूद केलं. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये चढ उतार पाहायला मिळते आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात आहे. मात्र महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले की राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनाची टंचाई नाही, त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचं निदर्शनास आलं असून त्यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20% अधिक पेट्रोल डिझेलची विक्री झाल्याची माहिती आहे. देशभरात गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक परीक्षांचे पेपर फुटले, त्यातही नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील तर त्याला केंद्र सरकारच जबाबदार असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं केली. संवेदनशील पदावर बसलेल्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी दिसत नाही, डिझेल पेट्रोलचा तुटवडा, खतांचा अपुरा साठा अशा अनेक समस्यांचा देश सामना करत आहे. मात्र सरकारचं लक्ष तरुणांचं ट्विटर हँडल बंद करण्याकडे असल्याची टीका त्यांनी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज नागपुरात केंद्र सरकार आणि भाजपा विरोधात आंदोलन करण्यात आलं. शहरातील व्हरायटी चौकात कार्यकर्त्यांनी मेलोडी चॉकलेटचं वाटप करत

वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फलक हातात घेऊन केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर तसंच दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही पवनपार मार्गावरील खैरीचक जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या 4 महिलांवर वाघानं हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना आज घडली. 45 वर्षीय कविता मोहुर्ले, 40 वर्षीय अनिता मोहुर्ले, 40 वर्षीय संगीता चौधरी आणि 35 वर्षीय सुनीता मोहुर्ले अशी मृत महिलांची नाव आहे. सर्व महिला गुंजेवाही गावातील रहिवासी असून जंगलात तेंदूपत्ता संकलनाचं काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघानं त्यांच्यावर झडप घातली. या भीषण हल्ल्यात 4 महिलांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोर वाघाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलंय. घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून ग्रामस्थांनी वाघाचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होती आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. संदीप जगन्नाथ देशमुख यांची महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या नागपूर आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या कार्यालयात आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी देशमुख यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी कोकण विभागाचे आयुक्त बलदेव सिंग आणि अमरावती विभागाचे आयुक्त अरुण डोंगरे उपस्थित होते. संदीप देशमुख हे अपर आयुक्त आणि विशेष निबंधक म्हणून सेवानिवृत्त झाले आहे. त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाचा लाभ आयोगाच्या कार्याला होणार असल्याचं आयुक्त श्रीवास्तव यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील वाढत्या तापमानाबाबत चिंता व्यक्त करत प्रशासनानं तातडीनं पर्यावरणीय बदलांचा अभ्यास करून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वर्ध्यात तापमान 47.1° पर्यंत पोहोचल्यानं परिस्थिती गंभीर बनली असून जंगलतोड, शहरीकरण, पाणीसाठ्यातली घट आणि प्रदूषण यामुळे हवामान बदल तीव्र होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. वृक्ष लागवड, जलसंधारण, हरित क्षेत्र वाढवणं आणि प्रदूषण नियंत्रणासाठी दीर्घकालीन धोरण राबवावं अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी मे जून परीक्षा 27 मे पासून सुरू होत असून अमरावती विभागात 84 परीक्षा केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. परीक्षा कॉपीमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडाव्यात यासाठी यंदा प्रथमच सर्व केंद्रांवर एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. प्रश्नपत्रिका डाऊनलोड पासून उत्तरपत्रिका सीलिंग पर्यंत संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही देखरेखीखाली होणार आहे. तसंच भरारी पथकांमध्ये प्राचार्य दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून नीट, सेट आणि पीएचडी पात्रताधारकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळच्या पुसद इथं पोलिसांनी सापळा रचून गांजा तस्कराला रंगेहात अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं धनकेश्वर मंदिर परिसरात असलेल्या पाचपीर बाबा दर्गाजवळ आरोपी शेख कलीम शेख हाजी याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे 3 किलो 436 ग्रॅम गांजा आढळून आला. वसंतनगर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. भंडारा जिल्ह्याच्या 63 धरण तलावात उपयुक्त पाणी केवळ 25.66 दशलक्ष घनमीटर म्हणजे 31.24% शिल्लक आहे. मोहाडीतील हिवरा लघु प्रकल्प आणि साकोलीतील वालमाझरी आणि केसलवाडा हे जुने मालगजारी तलाव पूर्णपणे कोरडे पडल्यानं उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडण्याच्या शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे. शहरी भागात पिण्याच्या पाण्यावर ताण वाढल्यानं प्रशासनासमोर उपलब्ध साठा पिण्याच्या वापरासाठी राखण्याबरोबरच इतर वापरासाठी कडक नियोजन करण्याचं आवाहन आहे. आधुनिक भारताचे जनक, स्त्री सक्षमीकरणाचे पुरस्कर्ते, ब्राह्मो समाज संस्थापक राजाराम मोहन रॉय यांना आज जयंतीदिनी अभिवादन करण्यात येत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी राजाराम मोहन रॉय यांना आदरांजली वाहिली. सती प्रथेसारख्या अमानवी रूढी, अंधश्रद्धा आणि सामाजिक कुप्रथांविरुद्ध लढा देत त्यांनी आधुनिक भारताच्या पायाभरणीला बळ दिलं. त्यांची प्रगतीशील विचारसरणी, समाज सुधारणेसाठीचं समर्पण आणि दूरदृष्टी देशवासियांना सदैव प्रेरणा देत राहील असं राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर खाली उतरताना 2 भारतीय गिर्यारोहकांचा मृत्यू झालाय. अरुण कुमार तिवारी आणि संदीप अरे अशी मृत गिर्यारोहकांची नावं आहेत. अतिशय थकव्यामुळे आणि शारीरिक

क्षमतेचा अतिरेक झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आलंय. माहितीनुसार संदीप परे यांनी बुधवारी तर अरुण कुमार तिवारी यांनी गुरुवारी संध्याकाळी एव्हरेस्ट सर केला होता. याच मोहिमेत एकूण 274 गिर्यारोहकांनी एकाच दिवसात एव्हरेस्ट सर करून नवा विक्रम प्रस्थापित केला. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं या आधीच वर्तवलेल्या अंदाजानुसार आज अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात अत्याधिक उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून

0: आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेला मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: भारत यूरोपियन यूनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी हैं. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस हे म्हणाले. मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या 9,85,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराची गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज भासली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असं चोक्कलिंगम यांनी सांगितलं. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी

ही मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णाद्रमुकचे नेते सी व्ही षण्मुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळं या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल आणि डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्यानं मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी केलं. चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुरले, अनिता मोहुरले, सुनीता मोहुरले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये असं आवाहन वनविभागानं केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. गेल्या 18 रोजगार मेळाव्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12,00,000 युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखी 2 डॉक्टरांची सीबीआयनं चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यांसाठी PV कुलकर्णी याच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. राज्यात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना त्यामुळं उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळं वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. तर नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. दरम्यान आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमी भूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची विशेष आढावा बैठक काल झाली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं

47.1 सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो

0: लिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा, विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर, राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार, घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबवून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार, आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
1: भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी है. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी सांगितलं. मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते CV षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी S. चोकलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या एकंदर 9,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल. 2002 ते 2004 झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज पडली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असं चोकलिंगम म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. गेल्या 18 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12,00,000 युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सीमाभागात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जातील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत सीमा सुरक्षा दलाचा पदग्रहण समारंभ आणि रुस्तुमजी स्मृती व्याख्यानमालेनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या प्रकल्पाअंतर्गत सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून अभेद्य सीमा सुरक्षा जाळं तयार करण्याच्या दिशेने काम सुरू आहे असं शाह म्हणाले. ड्रोन, अत्याधुनिक कॅमेरे आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सीमा सुरक्षेसाठी हा प्रकल्प सुरू केला जात त्यांनी सांगितलं. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक केली. मनीषा संजय हवालदार असं या महिलेचं नाव असून एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं तज्ज्ञ म्हणून तिची नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून एकूण 11 आरोपींना अटक केली आहे. सीबीआयनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले असून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखीन 2 डॉक्टरांची सीबीआयनं चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यासाठी PV कुलकर्णी यांच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखीन काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुर्ले, अनिता मोहुर्ले, सुनीता मोहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये असं आवाहन वनविभागानं केलं आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 8 षटकात 196 धावा झाल्या होत्या. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्याची मुदत 24 मेपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत 23 मेपर्यंत होती. CBSEच्या संकेतस्थळावरती गेल्या काही दिवसांपासून विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अडचण येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळं वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला तर नागठणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रसिको सुप्रभात आणि नमस्कार. 107.1 MHz आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी आणि आपल्या या वंदन कार्यक्रमात मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.

उठरे राघवा, उठ श्रीरामा. त्या ईश्वराचं नाम आपण घेतो आणि ते नाव घेतल्यानंतर पहा आपल्यासमोर मूर्ती सहजच येते. म्हणजे त्यासाठी काही वेगळे असे कष्ट करायला लागत नाहीत, पटकन ते रूप समोर येतं आणि एक वेगळी भावना असते. पहा, भावना म्हणण्यापेक्षा मला नेहमी असं वाटतं ना की तो एक विश्वास असतो आपल्याला, श्रद्धा असते की नाही आपण इथे विश्वास ठेवू शकतो, आपण इथे विसंबून राहू शकतो. आणि अशा तऱ्हेनं मनाला एक शांतता मिळण्याचं ठिकाण म्हणतो आपण. विचार करा ना, माणूस हा विचार कसा करतो? आपण भाषेच्या माध्यमातूनच तर विचार करतो ना, म्हणजेच आपली वाणी, नाही का? आणि मग या वाणीचे जे काही प्रकार सांगितलेले आहेत, चार, म्हणजे वैखरी असेल, मध्यमा, पश्यंती, परा, या सगळ्या प्रकारांमध्ये जे आधीचे मी सांगितले प्रकार, म्हणजे वैखरी, मध्यमा, पश्यंती, यातल्या पहिल्या तीन ज्या वाचा आहेत या मानसिक आहेत. आणि नंतरची जी आहे परावाणी, ही दैवी आहे. आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किंवा आध्यात्मिक जे काही आहे त्याच्यामध्ये संतांनी ज्या काही बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यातली महत्त्वाची गोष्ट कुठली आहे तर ईश्वराचं नाव घेणं, हरिनाममुखी. आणि मग काय, मग जप करणं, उच्चार करणं किंवा मग संकीर्तन करणं. आणि त्यातही मग संतांनी वेगवेगळे दाखले दिलेले आहेत. ते दाखले देत असताना, उदाहरणं देत असताना त्यांनी पटवून दिलेलं आहे. आता ही जी आपली बोलतो म्हणजे वैखरी वाणी, आपण जीभ हलवून बोलून उच्चार करून पुटपुटत असं जे उच्चार करतो ना, त्याच्यामध्ये पण मग वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. किंवा मग मध्यमावाणी असेल, किंवा तिला उपांशुवाणी म्हणतात. पण मनातल्या मनात केलेला जप हा सुद्धा वेगळा पश्यंतीवाणीचा जप आहे. पण या सगळ्या वाणींच्या पलीकडचा परमेश्वराशी आपण जोडले जातो तो परावाणीचा जप. म्हणजे संत कबीर म्हणालेले आहेत एका ठिकाणी की राम हमारा जप करे हम बैठे आराम. आणि संत आपले ज्ञानोबा माऊली तर म्हणतात की ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी घरो निश्री हरी सदा जपे. किती गोष्टी येतो. मग ते कुणाचंही नाव घ्या, प्रत्येक संतांनी याविषयी सांगितलेलं आहे. एकतर संतांचे

अनुभव हे वेगळे आहेत, आपले स्वतःचे अनुभव हे वेगळे असतील नक्कीच, पण त्यातून एक गोष्ट खूप चांगली होते की सतत त्या ईश्वराचं नाव घेतल्यामुळे होतं काय ना की मनात येणारे जे वाईट साईट विचार असतील किंवा तोंडून आपल्यानं चुकीचं वाईट असं काही निघत नाही. पहा म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की साधकाला दिवस आहे की रात्र आहे हे समजत नाही आणि त्याच्यामुळे त्याचं संपूर्ण शरीर हे होऊन जातं, नाममय होतं, नादमय होतं, ईश्वरमय होतं, अशा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि प्रपंचातल्या या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या जर व्यवस्थितपणे पार पाडायच्या असतील तर त्यासाठी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा नामाचं महत्त्व किंवा त्यात असलेल्या गोष्टींमध्ये सुद्धा बरंचसं साम्य आहे. आपण बोलूया याच्याविषयी, पण आज शनिवार आहे तेव्हा ऐकूया हे गीत.

शतकोटीचे बीज म्हणजेच राम, अशी ही दोन अक्षरं असं म्हटलं जातं पहा. आणि अशा अनेक कथा आहेत, अगदी पद्मपुराणात सुद्धा ही कथा आहे शंकर पार्वतीची, की विष्णू सहस्त्र नावाचा जपनाम करणारे शिवशंकर महादेव की ते सातत्याने ते जप करत असतात, पण मग पार्वती म्हणते की मग इतकी सगळी नावं घ्यायला सर्वसामान्यांना तर काही जमणार नाही ना, मग त्यांच्यासाठी कुठलं नाम आहे? तर ते नाम आहे श्रीरामाचं. म्हणजे पुराणामध्ये सुद्धा शिवशंकराचा, माता पार्वतीचा जो रामनामाविषयीचा संवाद झालेला आहेत ना, त्याचे दाखले आपल्याला त्या पुस्तकांमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे पौराणिक कथा आहेत, रामचरित्र आहे, रामकथा आहे, आणि रामनामाचा महिमा वर्णन करणाऱ्या अनेक अनेक गोष्टी आहेत. म्हणजे वेदांच्या प्राणासमान मानलं गेलेलं असं जर कुठलं नाव असेल तर ते रामनाम आहे असं सांगितलेलं आहे. आणि मग त्याचा इतका वेगवेगळ्या तऱ्हेनं त्याचं वर्णन केलेलं आहे, आणि आपल्या संतांनीसुद्धा अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे, अगदी नामदेवांनीसुद्धा, की राम हेचि स्नान, राम हेचि ध्यान, हेचि ध्यान धरितो विश्वास नाम महिमा, नाम हेचि गंगा, नाम हेचि भीमा, अंतरी श्रीराम जपी जेसु, अमृत सुरस राम नाम एक म्हटलं ना. आता ना याच्यामध्ये खूप सुंदर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत पहा. म्हणजे त्याचा जर आपण अर्थ पाहायला गेलो किंवा शोधायला गेलो तर मग त्या गोष्टी लक्षात येतात. नामाची व्याख्या केलेली आहे एका ठिकाणी, आणि त्या व्याख्येत असं सांगितलेलं आहे की ज्या शब्दातून ईश्वर आपल्याला प्रतीत होतो किंवा दिसतो, त्याचं सामर्थ्य, त्याची कृपा, करुणा याविषयीचा श्रद्धाभाव जागृत होतो तो शब्द म्हणजे नाम. पहा, म्हणजे नामाला शब्दरूप म्हटलेलंच आहे, आणि त्याच्यामध्ये असलेले विशेष गुणधर्म आहेत ते काय आहेत, तर ते घेतल्यानंतर ते रूप दिसतं आपल्याला, आणि त्याच्या बरोबरीनं त्या ईश्वराचं गुणदर्शन पण होत असतं. बरोबर ना? खरं आहे ना? आणि मग त्यातून होणारी आत्मशक्ती काय आहे किंवा कशी वाढते, कशा कशा गोष्टी होत जातात हे सुद्धा दिलेलं आहे. आणि रामनामाचा महिमा सांगत असताना ना आपल्या इथे जी मोठी माणसं होऊन गेली, म्हणजे पंडित मदन मोहन मालवीय आहेत, ते कुठलंही काम करण्यापूर्वी ना चार वेळा नारायण नामाचा जप करायचे, नारायण नारायण नारायण नारायण. त्यामुळे आपल्या प्रत्येक कामात यश मिळेल, ते काम उत्तमरित्या होईल असा त्यांना एक विश्वास होता, खरोखरच विश्वास होता, आणि ते होत होतं. एक गोष्ट मात्र नक्की होते की नामस्मरणानं किंवा नाम घेतल्यानं आपले विचार नियंत्रित होतात हे खरं आहे. म्हणजे कसं आहे पहा ना, की सतत एका शब्दाचा किंवा एकाच शब्दाचा उच्चार आपण सातत्यानं करत असतो, सातत्यानं ऐकत असतो, त्याच्यामुळे होतं काय की आपल्या मनावर, मेंदूवर त्याचा एक प्रभावसुद्धा पडत असतो पहा. कारण त्या शब्दाचा एक अर्थ असेल, भाव असेल, तो आपल्या मेंदूवर कोरला जातो पहा. आणि हाच भाव जो आहे ना, तो हळूहळू हळूहळू अंतःकरणात असा झिरपत पण जातो, तो रुजतो, आणि मग तो रूप घेतो एखाद्या छान अशा संस्काराचं. आणि नंतर होतं काय, तर हाच संस्कार बनतो आपला स्वभाव, आणि मग त्यानुसार आपलं आचरणसुद्धा होतं. खरं आहे ना? म्हणजे मन शुद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये ही प्रक्रिया किती महत्त्वाची आहे पहा. जे विकार आहेत, वाईट गोष्टी आहेत, त्या कशा हळूहळू निघून जातात, आणि याच्यामध्ये मग वेगवेगळे मंत्र असतील, वेगवेगळी स्तोत्र असतील, श्लोक असतील, बऱ्याचशा गोष्टी आहेत, तो सूर्यमंत्र असो, सारस्वत्य मंत्र असो, गणेश मंत्र असो, अशा या सगळ्या मंत्रांच्या माध्यमातून आणि त्या मंत्रांचा किंवा त्या ज्या श्लोकांचा अर्थ जाणून घेतल्यानंतर ना एक वेगळा आनंद मिळतो पहा. आणि याचा अनुभव आपल्यापैकी